385 kHz-वर अर्थात 229.9 meters आणि FM बँड 102 MHz-वर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948 म्हणजेच 27 जून 2026. प्रातकालीन प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनेवर वाजवलेला राग हिंडोल आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, माणूस की आज विज्ञान खूप पुढे गेलेले आहे. माणूस चंद्रावर पोहोचला आहे, पण या सगळ्या प्रगतीमध्ये जर एखादी गोष्ट हरवत चालली असेल तर ती म्हणजे माणुसकी. माणुसकी म्हणजे फक्त दया किंवा मदत नव्हे तर दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे, गरजेच्या वेळी कोणाच्या तरी पाठीशी उभे राहणे, कोणालाही कमी न लेखता प्रेमाने वागवणे, हाच खरा माणुसकीचा अर्थ आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक सुंदर चेहरे पाहत असतो. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली. अनेक लोकांनी गरजू व्यक्तींना अन्न दिले, औषधे पोहोचवली, रक्तदान केलं, हे सर्व मदत म्हणजेच माणुसकी होय. बऱ्याच वेळी पैसा नव्हे तर माणसाने माणसासाठी दाखवलेली माणुसकीच उपयोगी पडते. कधीकधी छोटीशी मदतही आयुष्यात मोठा बदल घडू शकते. भुकेल्या माणसाला अन्न देणे, वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणे, निराश व्यक्तीला धीर देणं, या छोट्या गोष्टीमध्येच खरी माणुसकी दडलेली असते. मोठे घर, मोठी गाडी, चांगली नोकरी मिळवताना अनेकदा नाती आणि भावना मागे पडत आहेत, पण शेवटी माणसाला माणूसच उपयोगी पडतो. संकटाच्या वेळी पैसा नाही तर आपल्या माणसांचा आधार महत्त्वाचा असतो. महान व्यक्तींनीही माणुसकीचा संदेश दिला आहे. संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे म्हणत सर्व जीवांवर प्रेम करायला शिकवले. महात्मा गांधींनी अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता आणि मानव अधिकारासाठी आयुष्यभर संघर्ष केला. धर्म, जात, भाषा, श्रीमंती किंवा गरिबी यापेक्षा माणुसकी मोठी असते. माणूस म्हणून दुसऱ्या माणसाशी प्रेमाने वागणे, त्याच्या भावना समजून घेणे आणि गरजेच्या वेळी मदतीची हात देणे हीच खरी मानवता आहे. आज समाजाला मोठ्या इमारतीपेक्षा मोठ्या मनाच्या माणसांची जास्त गरज आहे. आपल्या एका चांगल्या कृतीमुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येऊ शकते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जीवनात माणुसकी जपली पाहिजे. आज आपण सोशल मीडियावर हजारो मित्र जोडतो, पण शेजारी राहणाऱ्याला विचारपूस करायला वेळ काढत नाही. एखादा वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभा असतो, एखादे लहान मूल भुकेले असते, एखाद्या गरीब विद्यार्थी पुस्तकाच्या अभावी शिक्षणापासून दूर जात असतो. अशा वेळी जर आपण मदतीचा हात पुढे केला तर तीच खरी माणुसकी ठरते. खरी माणुसकी ही मोठ्या शब्दात नसते तर छोट्या छोट्या कृतींमधून दिसून येते. आई वडिलांचा आदर करणे, प्राण्यांवर प्रेम करणे, मदत करणे या साध्या गोष्टी आपल्याला समाजात अधिक सुंदर बनवतात, कारण माणुसकी माणसाला फक्त चांगला नाही तर महान बनवते. आज अनेक लोक यशस्वी होण्यासाठी स्पर्धा करत आहेत, पण दुसऱ्याला मागे टाकून मिळवलेले यश फार काळ आनंद देत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून मिळणारा आनंद मात्र आयुष्यभर मनात राहतो. म्हणूनच मीपेक्षा आपण हा विचार महत्त्वाचा आहे. आपण मंदिरात देव शोधतो,

खरा देव माणसाच्या चांगल्या वागण्यात असतो, कारण माणुसकीपेक्षा मोठा धर्म कोणताच नाही. आज जगाला बुद्धिमान लोकांची तर गरज आहेच, पण त्यापेक्षाही संवेदनशील मनाच्या माणसांची जास्त गरज आहे. जर प्रत्येकाने दिवसातून एक जरी चांगले काम केले तर समाजात प्रेम, शांतता आणि आपुलकी नक्की वाढेल. जात, धर्म, भाषा आणि मतभेद विसरून माणसाला माणूस म्हणून स्वीकारूया. आपल्या शब्दांनी, कृतींनी आणि वागणुकीतून माणुसकी जपूया, कारण शेवटी आपल्या मागे राहते ती संपत्ती नाही तर आपल्या चांगल्या कृतींची आठवण आणि आपल्या मनातील माणुसकी. आज प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रेम, आधार आणि आपुलकी हवी आहे. म्हणूनच आपणही आपल्या वागण्यातून माणुसकी जपली पाहिजे. माणुसकी हीच माणसाची खरी ओळख असते. स्वार्थापेक्षा प्रेमाला महत्त्व देऊया, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानूया आणि आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून माणुसकी जपूया. धन्यवाद.

माणुसकी याविषयी प्रमोदिनी वांगीकर यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 6:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. ऐकूयात सुरतल्या सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना. ही रचना संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्ये ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. ही रचना संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. मंगलप्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना

पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरामध्ये संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना.

अजित कडकडे यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात येणार ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना.

पंडित जितेंद्र अभिषेक यांच्या सुरामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात समूह स्वर देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकत आशा भोसले यांच्या सुरामध्ये हिंदी भक्ती रचना.

0: अशा भोसलेंच्या स्वरामध्ये ही भक्तिरेषणा आपण ऐकली. आणि श्रोते, याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:40 होत आहेत. तर प्रसारित करतो आमच्या शेतकरी बंधूंसाठी माहितीपर कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ऐका.
1: मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
0: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज ऐकूयात सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान या माहितीचा भाग दुसरा. याविषयी माहिती देत आहेत प्राध्यापक राजेश भालेराव.
2: शेतकरी बंधू नमस्कार, मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, आपणास सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देत आहे. तर तूर पिकाची लागवड हा आपण विविध पद्धतीनं करू शकतो, त्यामध्ये ट्रॅक्टरने पेरणी असेल किंवा बैलांच्या सहाय्याने तिफणीनं पेरणी असेल. अजून एक नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलं आहे, ते म्हणजे रोप लागवड तंत्रज्ञान. या रोप लागवड तंत्रज्ञानापासून आपल्याला तूर पिकाची वेळेवर पेरणी करता येते, म्हणजे 4 आठवड्या पहिलेच आपण पेरणी करू शकतो. याच्यापासून आपल्याला जास्तीचे उत्पादन आपल्याला मिळू शकतो. या तूर पिकाची रोपं सुरुवातीला आपण तयार करतो पॉलिथिन बॅग्समध्ये, किंवा बेडवरसुद्धा आपण याची रोपं करू शकतो. आणि याची जी रोपं तयार झाल्यानंतर याची ट्रान्सप्लांटिंग आपण 150 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर, जेव्हा आपल्याला खरीपाचा पूर्ण पाऊस आपल्याला मिळतो, म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा पडतो, तेव्हा हे रोपं काढून आपण आपल्या शेतामध्ये 150 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर याची लागवड करू शकतो. हे रोपं तयार करत असताना पॉलिथिनमध्ये किंवा बेडवर आपल्याला माती भरायची आहे, सोबत वर्मी कंपोस्टसुद्धा, म्हणजे गांडूळखतसुद्धा त्याच्यामध्ये द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये कार्बनडायझिन नावाचे जे बुरशीनाशक आहे याची आपण ड्रेंचिंग करायची आहे. हे जे रोप आहे एक साधारणतः 1 महिन्याचं आपल्याला होतं, त्याच्यावर आपल्याला 19 19 19 2 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करायची आहे. तर या पद्धतीनेसुद्धा सुधारित पद्धतीने आपण तूर पिकाची लागवड करू शकतो. आता तूर लागवड करत असताना वाण हे अतिशय महत्त्वाचं आहे. वेगवेगळे वाण आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे, त्यामध्ये BDN 2004-3 हे वाण आहे, हे लवकर येणारं वाण आहे. तसेच मर व वांज रोग प्रतिकारक हे वाण आहे. या वाणाची शिफारस मध्यम ते भारी जमिनीकरता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकरता केलेली आहे. त्यानंतरचं जे वाण आहे लोकप्रिय वाण आहे BDN 708, याकरता जे अंतर आहे हे 45 बाय 30 सेंटीमीटर ठेवावं. जिथे पावसाचा खंड पडलेला आहे किंवा पाऊस वेळेवर आलाच नाहीत, म्हणजे ऑगस्टपर्यंतसुद्धा आलेला नाही, अशा वेळेस या वाणाची शिफारस आपल्याला करण्यात आली लागवडीची. तर याचं ड्युरेशन जे आहे 160 ते 165 दिवस आहेत. हा मध्यम प्रतिकारक आहे मर आणि वांज या रोगाला. आणि घाटेअळी आणि पॉडफ्लाय म्हणजे शेंगळी याला हा थोडा प्रतिकार करतो. याची जी इनडिटर्मिनेट याची स्प्रेडिंग पद्धत आहे. आणि याचा जो दाना आहे हा मध्यम ते मोठा प्रकार आहे. त्यानंतर BDN 711 हा पांढरा वाण आहे, जो 2012 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केला होता. तर याची सुद्धा शिफारस आपण केलेली आहे. हा 150 ते 160 दिवसामध्ये तयार होतो. हा वाणसुद्धा मर आणि वांज या रोगांना प्रतिकारक आहे, रेजिस्टंट आहे. आणि जिथे पावसाचा खंड पडतो तर असा खंड सहन करण्याची ताकद या BDN 711 आहे. मराठवाडाकरता खरीप सीझन्सकरता हा वाण आपण दिलेला आहे. याचा कालावधी हा 150 ते 155 दिवसाचा आहे. हा वाण आपण यांत्रिकीकरणामधून सुद्धा काढू शकतो, म्हणजे मेकॅनिकल हार्वेस्टिंग करता योग्य असा हा BDN 711 वाण आहे. मध्यम ते भारी जमिनीमध्ये सुद्धा याची उपयोग करू शकतो. आणि याचं टेस्ट वेट जे आहे ते खूप चांगलं आहे, जवळपास 10 ते 12 ग्रॅम 100 दाण्यांचं वजन आपण याच्यामध्ये भरतं. त्यानंतर मध्यम ते भारी जमिनीकरता ICPL 87, TAT 10, TVishakha 1AT 88-11 या वाणांचा आपण वापर करू शकतो. भारी जमिनीकरता आशा C11, BSMR 736,

0: वाणांचा वापर आपण करू शकतो.
1: सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलेत. याविषयी माहिती आपण प्राप्त केली प्राध्यापक राजेश भालेराव यांच्याकडून. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:45 आरोग्य व धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर यामध्ये हवामान बदलाचे परिणाम परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर काय सांगाल याबद्दल?
4: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे चित्त ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे त्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
3: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं कुठे
4: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या आधी नसल्यामुळे त्याचे सुद्धा ऍबसेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात. संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
3: पर हे सगळे झाले दुष्परिणाम. पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
4: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
3: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्यप्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: संख्या एधित्वा षोडश संजाता अस्ति। तत्र व्रणितानां उपचारः एसएसकेएम चिकित्सालये प्रवर्तते इति वार्ताः।
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र सकाळचे 7 वाजता आहेत। आता जाणून घ्या आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। सुरुवातीला या सभेचे उर्वरित कार्यक्रम, यानंतर 7:20 प्रायोजित कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळा गीत मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 7:40 भावदारा अंतर्गत भावगीतांचा आस्वाद आपण घेऊ शकाल। 8:40 मेहराब अंतर्गत हिंदी गझलांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 10:00 प्रायोजित कार्यक्रम अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग संधी प्रक्रिया आणि तयारी या माहितीचा भाग दुसरा, यामध्ये डॉक्टर किरण सानप CGGS अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड प्रवेश प्रक्रिया प्रमुख यांची सीमांतनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत। 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। 11:05 नाट्यरंगांतर्गत संघर्ष या नाटकाचा भाग दुसरा, लेखक आहेत अजित दळवी, सादरकर्ते आहेत विजय रणदिवे, सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं। 11:35 फोन इन कार्यक्रम स्वरलहरी, फोनवरती संवाद साधला आहे सुमेधा कुलकर्णी यांनी। 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 1:05 गीतबहार हा कार्यक्रम। 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 1:45 भावदरांतर्गत सुगम संगीताचा कार्यक्रम। 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल। 2:05 आरोग्य व धनसंपदा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण। 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल। 2:30 नादप्रमाणांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या पहिल्या सभेचे कार्यक्रम।

आज आमची सायंकालीन प्रसारण सभा प्रारंभ होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 5:15 पीपल्स पद्मा ऑन आकाशवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 6:20 संस्कृत कार्यक्रम. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला खरीप पीक नियोजन याविषयी संवाद आपण ऐकू शकाल वैशाली वांगेकर आणि शीतल निमजे यांचा. त्यानंतर दर्जेदार उत्पादनासाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञान याविषयी वैशाली वांगेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 8:30 भावधारा हा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 9:30 युवा भारती हा कार्यक्रम. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. ही होती आमच्या आज प्रसारित विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आवाहन. राजपत्रित पदांसाठी वर्षातून दोन किंवा अधिक परीक्षा घेण्याचा MPSC निर्णय. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल विविध कार्यक्रमातून अभिवादन. मोहर्रमनिमित्त ठिकठिकाणच्या मिरवणुकांमध्ये नागरिकांचा श्रद्धापूर्वक सहभाग आणि पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा भारतावर 34 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आध्यात्मिक गुरु, युवक आणि महिलांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. भारताला येत्या 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन काल पाळण्यात आला. या अनुषंगानं युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं नशामुक्त युवा या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय नशामुक्ती प्रश्नमंजुषा कालपासून माय भारत संकेतस्थळावर सुरू केली आहे. हे डिजिटल संकेतस्थळ युवकांसाठी 15 जुलैपर्यंत खुलं राहणार आहे. याच अनुषंगानं नशामुक्त भारत अभियान सर्वत्र राबवण्यात आलं. नशाबंदी मंडळाचे मराठवाडा विभाग संघटक भाऊ पठाळे यांनी युवकांना आणि पालकांना विशेष आवाहन केलं. ते म्हणाले,
2: अंमली पदार्थ ज्यामध्ये दारू, गांजा किंवा काही पदार्थ असे येतात की ते आपल्याला लवकर समजत नाही, विशेषतः युवकांना आणि लहान मुलांना माझं आव्हान असेल या निमित्ताने की काही चॉकलेट्स जे आहेत ते खूप आकर्षक आहेत आणि खायला त्यामुळं गोडी पण वाटते, परंतु त्यात नशिले पदार्थ असतात आणि त्यामुळं आपल्याला अंमली पदार्थाची सवय लागू शकते. म्हणून पालकांना पण नम्र विनंती आहे की आपला पाल्य हा शाळेत जाताना, महाविद्यालयामध्ये जाताना त्याचं नॉर्मल वागणं आहे की नाही हे तपासून घ्यावं.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल धुळे इथं 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. 901 किलो गांजा, 173 किलो अफूची बोंड यासह MD ड्रग्स, कोडीन सिरप आदींचा यात समावेश होता. कृत्रिम बुद्धिमत्ता, अणू, अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातल्या विकासाची आणि जागतिक स्पर्धेची दिशा ठरवणारी महत्वाची क्षेत्र असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम अभियानाच्या पहिल्या 3 वर्षातच आपल्या 50%हून अधिक उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचं त्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्वपरीक्षा वर्षातून 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी ही माहिती दिली. 2 किंवा जास्त पूर्वपरीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027

0: त्यांपासून लागू होईल असं त्यांनी सांगितलं. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांनाच सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही भीमनवार यांनी दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसंच महापालिकेच्या वतीनं काल मिल कॉर्नर इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं काल समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. देशभरात काल मुहर्रम पाळण्यात आला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. मुहर्रमनिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक काढण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात मुहर्रमनिमित्त विविध भागातून सवाऱ्या निघाल्या. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव त्यात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत धार्मिक परंपरांचं पालन करत एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या 28 तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले,
2: आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या मोहिमेसाठी अत्यंत व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुमारे 283,370 बालकांपर्यंत आपल्याला पोलिओ लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी जिल्हाभरामध्ये 2,241 पोलिओ बूथ आपण उभारणार आहोत. त्यासाठी किमान 500 सुपरवायझर आणि पोलिओ लस झाल्यानंतर होम व्हिजिटसाठीही आपल्याला किमान 2,235 टीम काम करणार आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास 538 सुपरवायझर हे काम करणार आहेत.
0: परभणी शहर महापालिकेत कार्यरत 3 मुकादम आणि 3 सफाई कामगारांची स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार हे आदेश देण्यात आले. महापौर सय्यद इकबाल, आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते हे पदोन्नती आदेश प्रदान करण्यात आले. परभणी जालना रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीमुळे आजपासून येत्या 29 सप्टेंबर दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे. हे काम दर आठवड्याला रविवार, सोमवार आणि शुक्रवार वगळून अन्य 4 दिवशी होईल. यानुसार धर्माबाद मनमाड ही रेल्वे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मनमाड ते नांदेडपर्यंतच धावणार असून इतर गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं जालन्याहून कर्नाटकात येलहंका इथं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर रविवारी जालना इथून सायंकाळी 7:20 निघेल तर परतीच्या प्रवासात येलहंका इथून प्रत्येक सोमवारी रात्री 11:30 निघेल. भारत आयर्लंड यांच्यात 2 T20 सामन्यांच्या मालिकेत काल पहिल्या सामन्यात आयर्लंडनं 34 धावांनी विजय मिळवला. आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 182 धावांचं आव्हान गाठता

0: रनांना भारतीय संघ 19व्या षटकातच 148 धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. हवामान. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. राजपत्रित पदांसाठी वर्षातून 2 किंवा अधिक परीक्षा घेण्याचा MPSC निर्णय. आणि पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा भारतावर 34 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं. आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचा डेमो दाखवण्याचं कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं,

0: कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं. त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा. अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केले गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचे कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्यात सुटणार नाहीत. तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं. अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: अच्छा सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा

0: केलेला होता. या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20 अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले, तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: शिवणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पुरे ऐका.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
4: वासली.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये ही गीतरचना आपण ऐकलीत.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित

शपथुला आहे, शपथुला आहे। अरुंधती आणि अनुराधा पौंडवाल यांच्या सुरामध्ये ही गीतरचना आपण ऐकलीत। कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्ये ही गीतरचना।

सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्ये गीत रचना आपण ऐकलीत आणि श्रोते याबरोबर भावतारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10 बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं

भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे तर यात सुमारे 3300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट 1 मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी गझल आधारित कार्यक्रम मेहराब. मेहराब अंतर्गत ऐकत सुरुवातीची गझल कविता पोंडवाल आणि जसवंत सिंग यांच्या स्वरामध्ये.

पयम सैदी यांची गझल आपण ऐकलीत. कविता पौंडवर आणि जसवंत सिंग यांच्या स्वरामध्ये. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मिताली सिंग यांच्या स्वरामध्ये ही गझल.

भूपेंद्र सिंग यांच्या स्वरात ही गझल आपण ऐकलीत. आणि श्रोतो, याबरोबरच मेहराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहे आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजतायत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातल्या ऐकूयात. RD बर्मन यांच्या स्वरामध्ये शोले या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार आहेत RD बर्मन.

आर डी बर्मन यांच्या स्वरामध्ये शोले या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची, संगीतकार होते लक्ष्मीकांत पेरेलाल, माफ करा आर डी बर्मन. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सागर या चित्रपटातील गीत.

किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये सागर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जावेद अख्तर तर संगीतकार होते आर डी बर्मन. लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकत कुदरत या चित्रपटातील गीत.

किशोर कुमार यांच्या सुरामध्ये कुदरत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार होते राहुलदेव बर्मन. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात शान या चित्रपटातील गीत, मोहम्मद रफी आणि आर डी बर्मन यांच्या सुरामध्ये.

0: पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।

0: मोहम्मद रफी आणि आर डी बर्मन यांच्या सुरामध्ये शान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची, संगीतकार होते आर डी बर्मन. आणि श्रोतो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत.
1: प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना

0: लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
2: आता काय?
1: काय म्हणजे झालेला बदल.
2: आता कशात?
1: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झक्कास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
2: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
2: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.
3: मैत्रिणींनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं, जीवनामध्ये यश संपादन करावं आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांशी साधलेला संवाद, त्यासोबतच साहित्य, क्रीडा, उद्योग, कला, संगीत अशा अनेक क्षेत्रात घेतलेली भरारी, तसेच महिलांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, या सगळ्यांविषयीची माहिती जाणून घेऊया मैत्रिणींसाठीच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी दुपारी 12:00. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित मैत्रिणींसाठीच्या विशेष वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
2: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
4: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस,
1: हो,
0: तर यामध्ये ही जी इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस आहे ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे.
1: बर.
0: आणि प्रत्येक आपण प्रत्येक स्टेप ही योग्य वेळी पूर्ण करायची आहे. यामध्ये योग्य वेळी पूर्ण केली तर ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही अतिशय सोपी होईल. तर यामध्ये सर्वात पहिलं जर आता बघितलं, सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे ऑलरेडी, 4-8 दिवसामध्ये सीईटी सेल कडून अधिकृत त्यांच्या वेबसाईटला नोटिफिकेशन येईल इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भात. तर एकदा हे नोटिफिकेशन आलं की सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या सीईटी सेलच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे seetcell.mahaseet.org या संकेतस्थळाला किंवा ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्याच्यावरती आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. आता एकदा हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून घेतला की आपण पुढची प्रोसेस मग सुरू करू शकतोय. आणि इथे मी विद्यार्थ्यांना आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आहे हा कुठेही तरी आपल्याकडे विशेषता लिहून ठेवावा आणि सुरक्षित ठेवा, तो कोणाशीही शेअर करू नये.
1: अच्छा,
0: मग याच्यामध्ये आपण एकदा हे लॉग इन आयडी पासवर्ड केला, आपलं प्रोफाईल बनवलं एकदा वेबसाईटवरती, मग आपण नंतर पूर्ण फॉर्म बघून घ्यायचा आहे व्यवस्थित. एकदा त्या फॉर्म मध्ये काय काय हे आहे, फील्ड्स आहे, त्या वेगळ्या सर्व फील्डचा व्यवस्थित स्टडी करा, पहिला बघून घ्या इकडे काय काय फील्ड्स आहे आणि त्या फील्ड्स एकदा बघून घेतल्या आणि त्यासोबतच सीईटी सेल आणखीन फॉर्म फिल करण्याकरता काही वेगवेगळे रुल्स किंवा गाईडलाईन्स देत असते, ते गाईडलाईन्सचा व्यवस्थित स्टडी करून घ्यावे, वाचून घ्याव्या, जेणेकरून आपल्याला ज्या काही पुढे गोष्टी लागणार आहे, एकदा फॉर्म भरायला सुरुवात केलं की आपल्याला अटेस्टेज तो फॉर्म फिल करता येईल.
1: ओके. सवणकर मॅथमॅटिक्स क्लासेस, JEE मेन्स, JEE ऍडव्हान्स, MHT CET आणि बोर्ड या सगळ्या परीक्षांसाठी मॅथमॅटिक्सची परिपूर्ण तयारी. JEE मेन्स आणि MHT CET या परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, ऑब्जेक्टिव्ह आणि बोर्ड पॅटर्नच्या प्रश्नांचा भरपूर सराव, मोफत वातानुकूलित अभ्यासिका आणि सुसज्ज वर्ग. तेव्हा गणित विषयाची तयारी करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. सवणकर मॅथमॅटिक्स क्लासेस, आमची मुख्य शाखा व्यंकटेश नगर बालाजी मंदिराजवळ कारेगाव रोड परभणी, दुसरी शाखा जुना पेडगाव रोड परभणी.
0: की हा फॉर्म घाईमध्ये फिल करू नका, कारण की इथे एक छोटीशी चूक देखील त्यांना पुढे मोठी समस्या निर्माण करू शकते.
1: बर.
0: उदाहरणार्थ जर बघितलं आपण, चुकीची कॅटेगरी टाकली गेली किंवा चुकीचा होम युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली गेली किंवा चुकीचा कॅन्डेचर टाइप टाकला किंवा चुकीचा मोबाईल नंबर टाकला, तर हे याच्यातली काही पण गोष्ट चुकीची जर टाकली तर मग उद्या पुढे त्यांना याचा पुढे त्रास होऊ शकतोय. तर म्हणून प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. तर आपण फॉर्म सपोज आता फिल करत आहे, सर्व स्टुडंट्सनी ज्या ज्या फील्ड्स आहे त्या भरल्या. आता फील्ड्स भरल्यानंतर पुढची जी स्टेप्स आहे ती तसे आपल्याकडे, जसे 10वीचे मार्क्स आपण टाकले, 12वीचे मार्क्स टाकले, आपण कोणती कास्ट आहे, कोणती कॅटेगरी आहे हे सिलेक्ट केली, तर यासोबत आपल्याला आपली जी डॉक्युमेंट्स आहे वेगवेगळी डॉक्युमेंट्स, ही सर्व डॉक्युमेंट्स पण पीडीएफ फॉर्म मध्ये तिथं अपलोड करायची असतात. आणि ही जी डॉक्युमेंट्स पीडीएफ फॉर्म मध्ये जी अपलोड करायची आहे ही डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायची असतात. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, स्टुडंट्स झेरॉक्स अपलोड करतात, जे डॉक्युमेंटचं हे जे आहे ओरिएंटेशन आहे ते प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये हे करायचे, अपलोड करायचे, जेणेकरून काय होतं, समोर जी व्हेरिफिकेशन करायला जी टीम बसलेली आहे त्यांना मग ती डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत नाही आणि मग त्यांना तिथे पुढे त्रास होतोय. तर म्हणून ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायची आहे. याच्यामध्ये जसं SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, CET स्कोर कार्ड, त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट झालं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि जे काय बाकीची इतर आवश्यक डॉक्युमेंट्स आहे ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायची आहे. नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पण मी एक गोष्ट इथं सांगू इच्छितो, दोनदा त्या फॉर्मला व्हेरीफाय करावे. फॉर्म एकदा व्हेरीफाय केला की मग नंतर फॉर्म सबमिट करा. आणि एकदा फॉर्म सबमिट केला की त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि प्रिंटआउट घेऊन आपल्याला ती कॉपी, त्या प्रिंटआउट आणि त्यासोबत जी PDF आपण बनवली आहे त्या फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्मची, ती बरोबर त्याची कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपल्या ईमेलला अटॅच करून ठेवा किंवा ड्राईव्हवरती आपल्याला ठेवा, जेणेकरून उद्या फ्युचरमध्ये आपल्याला कधी पण त्या फॉर्मची कॉपी लागली तर आपल्याला ती हे करता येईल. आता इथे एक महत्वाची गोष्ट आता मी नमूद करू इच्छितो की काही स्टुडंट्सला वाटतं की आता फॉर्म भरला आणि ते असं इम्प्रेशन मध्ये असतं की ही प्रोसेस एंड झाली, आता आपल्याला सीईटी कडून ऑटोमॅटिकली पुढे येईल, माहिती येईल आणि आपल्याला इंजिनिअरिंग प्रवेशाबद्दल सांगितलं जाईल. पण ही माहिती, ही जी प्रोसेस इथंच एंड होत नाही. जसं त्यांनी सीईटीचा एक्झामचा फॉर्म भरला तिथं प्रोसेस तिथंच एंड झाली, पण इथं तसं एंड होत नाहीये. इथं अभियांत्रिकी प्रवेशाकरता फॉर्म भरून तर त्याला आपण भरलेला जो फॉर्म आहे त्याच्यासोबत ती कागदपत्र जोडायची असत आणि जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फॉर्म घेऊन ही फॉर्म घेऊन त्यांना जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे एफसी सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर जे जवळचं त्यांच्या एरियातलं जे एफसी सेंटर आहे तिथे जाऊन तो फॉर्मचं व्हेरिफिकेशन करायचं असतं, फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असतं. ही खूप महत्वाची स्टेप आहे. ही जर आपण जर स्टेप टाळली या एफसी सेंटरला जाण्याची तर आपलं पूर्ण पुढची ऍडमिशन प्रोसेस मधून आपण बाहेर होऊ शकतोय.

0: बरं.
1: तर ह्या गोष्टीची स्टुडंट्सनी सर्व स्टुडंट्सनी काळजी घ्यावी.
0: अच्छा,
1: तर आता इथे जर बघायला गेलं तर एफसी सेंटरला का जायचं आहे, तर एफसी सेंटरला का व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता सपोज तुम्ही मी फॉर्म भरला, पण या फॉर्म भरण्यामध्ये आपण सर्व मार्क्स व्यवस्थित टाकले का, किंवा जास्त टाकले, किंवा आपल्याकडून कमी झालं, किंवा आपण जे कास्ट कॅटेगरी आपण म्हणत आहे ती व्यवस्थित टाकली का, तर
0: हे
1: व्हेरिफिकेशन सर्व एफसी सेंटरला काय करणार, एफसी सेंटर सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटला पण डिस्प्ले केलेलं असतं. तर अशा एफसी सेंटरला जाऊन आपल्या सर्व डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करून घ्यायची आपल्या फॉर्म सोबत आपण जो भरलाय, तर तिथे त्यांचा फॉर्म ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात. नंतर जे काय त्यांनी क्लेम्स केलेले आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता किंवा टीएफडब्ल्यूएस करता ते सर्व व्हेरीफाय केले जातात. काही एरर असेल त्यामध्ये तर ती दुरुस्त केली जाते. आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर मग विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती सीईटी सेलच्या जे त्यांचं पोर्टल आहे त्यावरती ती स्टोअर होते. आणि नंतर मग त्यांचं जे काही त्यांचं हे ऍडमिशन करता जे ऍप्लिकेशन आहे ते कन्फर्म होत असते. आता एकदा हे व्हेरिफिकेशन झालं आणि ते कन्फर्म झालं तर तिथे एफसी सेंटरमधून स्टुडंट्सला एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट दिली जाते, म्हणजे एक पावती दिली जाते. आणि ही जी पावती आहे इथं मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छेल की ती पावती त्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे. आता ही का सांभाळून ठेवायची, कारण की उद्या पुढे काही आपण माहिती भरलेली माहिती काही चुकीची आढळल्यास, काही प्रॉब्लेम आलास इन केस, तर आपल्याजवळ ही पावती असते. आपण परत त्या एफसी सेंटरला जाऊन किंवा सीईटी सेलला सांगून आपण त्यावरती मार्ग काढू शकतो काही पण. तर म्हणून ही पावती सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे.
0: अच्छा,
1: ज्यावेळेस फॉर्म भरत असतात विद्यार्थी तर त्यावेळेस त्यांना मोबाईल नंबर पण टाकायचा असतोय, कोणता मोबाईल नंबर आहे. आणि तो जो मोबाईल नंबर टाकत असताय तो मोबाईल नंबर तिथे एफसी सेंटरला किंवा ऍडमिशन घेताना जिथं ते जात आहे तिथे तो मोबाईल नंबर कॅरी करायचा असतोय, कारण की त्या मोबाईलवरती ओटीपी येत असतोय. आणि कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळेस मोबाईल त्यांनी नंबर टाकलेला असतोय आणि तो मोबाईल नंबर सोबत आणलेला नसतोय, ते पालकाकडे असतोय कधी कोणाकडे, आणि मग काय होतं तिथे ओटीपी आल्याशिवाय तो फॉर्म कन्फर्म होत नाही किंवा कन्फर्म करता येत नाही. मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ही गोष्ट इथं सांगू इच्छेल की आपण जो मोबाईल नंबर टाकत आहात तिथे तो मोबाईल नंबर आपण सोबत कॅरी करावा जेव्हाही आपण ऍडमिशनच्या कामाकरता जात आहोत एफसी सेंटरला किंवा ऍडमिशनच्या रिपोर्टिंग सेंटरला, त्यावेळेस तो मोबाईल नंबर त्यांनी कॅरी करणं गरजेचं आहे.
0: ओके,
1: आता ही एक महत्वाची स्टेप्स त्यांची कम्प्लीट झाली.
0: ओके,
1: आता येतर जर आपण बघितलं अशी ही स्टेप्स सर्व महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटला जो काही सीईटी सेलनी वेळ दिलेला आहे या पर्टिक्युलर टाइम मध्ये तेवढं कम्प्लीट करून घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: एकदा हा टाइम संपला की नंतर मग यावरती आपल्याला परत जाता येत नाही.
0: अच्छा,
1: ठीक आहे. तर मग नंतर ही सर्व प्रक्रिया संपली नंतर सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले करते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रोविजनल मेरिट नंबर दिला जातो.
0: ओके,
1: तर आता प्रोविजनल मेरिट नंबर काय आहे, प्रोविजनल मेरिट नंबर म्हणजे त्याला एक प्राथमिक नंबर दिला गेला. म्हणजे आता कारण की त्याला प्राथमिक नंबर का म्हणत आहे आपण, कारण की त्यांनी विद्यार्थ्यांनी ही जी माहिती भरली आहे त्याला परत एक वेळ सीईटी सेल ती चेक करायला चान्स देते, बाबा ही माहिती तू भरली ही बरोबर आहे का, किंवा इथे काही चुकीची गडबड झाली असेल, किंवा कास्ट कॅटेगरीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय, किंवा त्याच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आलाय, किंवा जेंडर चुकीचं झालंय, मेलचं फिमेल झालंय किंवा फिमेलचं मेल झालंय, किंवा असे वेगवेगळे काही पण प्रॉब्लेम्स आहे, तर असे सर्व प्रॉब्लेम्स रेक्टिफाय करण्याकरता सीईटी सेल परत पुढे 3-1 दिवसाचा ग्रीव्हन्स पिरियड देत असते. आणि ह्या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये स्टुडंट्सला काय करायचं असतंय, जी काही माहिती त्याला चुकीची आढळली त्याच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये, तर ती माहिती परत आपल्या त्या एफसी सेंटरला जिथे त्यांनी व्हेरिफिकेशन केलं होतं त्या एफसी सेंटरला जाऊन तिथे दुरुस्त करून घ्यायची. म्हणजे जेणेकरून काय होईल, त्याचं जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या त्या सर्व व्यवस्थित होऊन जातील आणि ती फायनल मेरिट लिस्ट येण्याच्या पहिलं त्याला प्रॉब्लेम्स येणार नाही. हे जो निर्धारित कालावधी दिलेला आहे ग्रीव्हन्स पिरियड, या ग्रीव्हन्स पिरियड मध्येच ह्या ज्या दुरुस्त्या आहे या सर्व जाऊन करून घ्याव्यात. एकदा जर ग्रीव्हन्स पिरियड संपल्यानंतर अशा दुरुस्त करणं अत्यंत कठीण होऊन जाते आणि मोस्टली इम्पॉसिबल असतं, मग नंतर आपल्याला दुरुस्ती कोणत्याही प्रकारची करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आली आहे ती काळजीपूर्वक तपासून घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच काही दुरुस्त्या असेल तर तत्काळ त्या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये दुरुस्त करून घेणे गरजेचं आहे. आता इथे काही काही पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणखीन एक डाऊट असतोय की सपोज त्यांच्याकडे ज्यावेळेस ते फॉर्म भरत होते तर फॉर्म भरताना त्यांना आपण जसं बघितलं की त्यांना त्यांच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हतं आलेलं किंवा कोणाकडे नॉन क्रिमिनल नव्हतं आलेलं, त्यांनी त्यावेळेस ते रिसिप्टच्या बेसवरती घेतलेलं आहे.
0: बरोबर,
1: मग ते डॉक्युमेंट अपलोड करता येतं का? हो, तर ते डॉक्युमेंट पण आपल्याला ग्रीव्हन्स पिरियड मध्ये अपलोड करून घेतात.
0: अच्छा,
1: तर जसं टीएफडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस या ज्या काही स्कीम्स आहे यांचे जे लागणारे कागदपत्रे त्याच्याकडे सपोज स्टार्टिंगला नव्हती तर ती नंतर या ग्रीव्हन्स पिरियड मध्ये तो त्या एफसी सेंटरला जिथे त्यांनी व्हेरिफिकेशन केलं होतं त्या ठिकाणी जाऊन तो अपलोड करून घेऊ शकतोय आणि जे त्यांनी क्लेम्स केले जो संबंधित लाभ घेऊ इच्छित आहे त्याचा तो दावा करू शकतोय अशा वेळेस. तर असा हा झाला एक प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि ग्रीव्हन्स पिरियड, हा खूप महत्वाचा आहे. याच्यानंतर जो येतो महत्वाचा म्हणजे

0: फायनल मेरिट लिस्ट. आता सीईटी सेलनी एकदा ग्रीव्हन्स पिरियड संपला की फायनल मेरिट लिस्ट सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटला डिस्प्ले करत असते.
1: बर,
0: आता ही फायनल मेरिट लिस्ट एकदा डिस्प्ले झाली की त्यामध्ये कोणताही जे फायनल मेरिट लिस्ट आली म्हणजे आपल्याला फायनल मेरिट लिस्ट नंबर मिळाला, नंतर यामध्ये आपल्याला कोणताही चेंज करता येत नाही.
1: बर,
0: तर इथं मी एक गोष्ट सांगतो की प्रोविजनल मेरिट लिस्ट युअर लास्ट ऑपॉर्च्युनिटी टू करेक्ट मिस्टेक्स बिफोर फायनल मेरिट लिस्ट.
1: बर,
0: म्हणजे जेणेकरून पुढे चुका टाळल्या जातील. आता जसं आपण म्हणत आहे की फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली, आता फायनल मेरिट लिस्ट एकदा डिक्लेअर झाली की सीईटी सेल काय करत आहे, पुढील जी कॅप राऊंड आहे म्हणजे जे आपण म्हणत आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, याबद्दल शेड्यूल त्यांच्या वेबसाईटला डिस्प्ले करत असते. तर एकदा हे शेड्यूल डिस्प्ले झालं की मग पुढील सर्व त्या शेड्यूलचा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्टडी करून घ्यायचा आहे.
1: बरोबर,
0: कसा मग पुढे काय प्रोसेस असते, जी कॅपची प्रोसेस आहे ती व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण की काय होत आहे, अनेक विद्यार्थ्यांना चांगला सीईटी पर्सेंटाइल असतोय आणि जर कॅप प्रोसेस नीट नाही समजली तर त्यांना अपेक्षित कॉलेज किंवा ब्रांच मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
1: बरोबर आहे,
0: म्हणून ही कॅप प्रोसेस जी आहे ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं खूप गरजेचं आहे.
1: खरंय, अगदी खरंय. तर आपले जे असंख्य श्रोते आणि विद्यार्थी पालक जे आज ही मुलाखत ऐकत आहेत,
0: बरोबर,
1: त्यांना हा आपला महत्वाचा पूर्ण परिपूर्ण असा पुढचा टप्पा आपण त्यांना समजून सांगूयात. कॅप राऊंड, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये देखील विविध टप्पे आहेत आणि अत्यंत महत्वाचा असा हा भाग आहे प्रवेश प्रक्रियेतला. तर काय सांगाल या कॅप राऊंड विषयी?
0: हा, फायनल मेरिटली सीईटी सेलनं डिस्प्ले केल्यानंतर कॅप राऊंडचे शेड्यूल त्यांच्या सीईटी सेलच्या वेबसाईटला येत असते.
1: अच्छा,
0: वेबसाईटला एकदा शेड्यूल आले की आपण व्यवस्थित पालकाने व्यवस्थित ते शेड्यूल व्यवस्थित बघायचं आहे, त्यामध्ये काय डेट्स दिलेल्या आहे, काय काय टायमिंग दिलेल्या आहे, डेट्स दिलेल्या आहे, त्या डेट्सला व्यवस्थित स्टडी करून विद्यार्थ्यांना मग नंतर एक ऑप्शन फॉर्म फिल करायचा असतोय. आता ऑप्शन फॉर्म म्हणजे काय नेमका, बऱ्याच पालकांना असा प्रश्न पडतो. तर हा ऑप्शन फॉर्म म्हणजे आपल्याला ज्या कॉलेज आणि ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्याची प्रेफरन्स वाईज ही लिस्ट आहे. म्हणजे प्रेफरन्स वाईज लिस्ट म्हणजे बेसिकली आता सपोज आपण एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ इच्छितो, सपोज एक्स वाय झेड कॉलेज आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहे. तर एक्स वाय झेड कॉलेजेसमध्ये कम्प्युटर ब्रांच झाली पहिली, सपोज आयटी झाली किंवा नंतर सिव्हिल झाली, मेकॅनिकल झाली, तर असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला त्याला त्या कॉलेज हे बनवायचे असतात, त्याचा प्रेफरन्स त्यांनी बनवलेला असतोय. तर अशी यादी त्याला पसंतीनुसार ती यादी तयार करायची असते. पालकांना विचार येतो की मग किती ऑप्शन भरता येतात, म्हणजे एक ऑप्शन पासून तर मॅक्सिमम 300 ऑप्शन आपण भरू शकतो. हा, तर इथं मग याच्यामध्ये आपण जर बघितलं 300 ऑप्शनचा हे दिलाय सीईटी सेलने, मग पूर्ण आपण कोणते ऑप्शन भरावे 300? तर इथं पण जर बघायला गेलं तर मी विद्यार्थ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो, फक्त आपण इथे ड्रीम्स कॉलेज भरायचे नाही, पण आपले पर्सेंटाइल पण तिथं मॅच व्हायला पाहिजे ना.
1: बरोबर,
0: आपल्याला त्याच्याकरता जी रिअलिस्टिक कॉलेजेस आहे जे आपल्या पर्सेंटाइल मॅच होत आहे असे कॉलेजेस पण आपल्या लिस्ट मध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ड्रीम कॉलेजेस टाका फॉर्म मध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. ड्रीम कॉलेजेस सोबत आपले रिअलिस्टिक कॉलेजेस आहे, म्हणजे टार्गेट कॉलेजेस जिथं आपल्याला ऍडमिशन मिळू इच्छितं असे कॉलेजेस ठेवा, आणि जे सेफ कॉलेजेस बाबा तिथं नाहीच मिळालं अगदी, तर काही सेफ कॉलेजेसचे पण आपण हे जे हे ऑप्शन आहे ते पण आपल्या लिस्ट मध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून हे तिन्ही ऑप्शन जे असेल तर आपल्याला ऍडमिशन मिळण्याची शक्यता जी आहे ही जास्त होते किंवा वाढते. ऑप्शन फॉर्म मध्ये हे जो प्रेफरन्स ऑर्डर जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. ठीक आहे, तर इथं ही प्रेफरन्स नंबर वन जर आता, कारण की हे ऑप्शन फॉर्म जे आहे हे सर्व सिस्टम बेस काम करते, म्हणजे सिस्टम आपण कम्प्युटरला प्रोग्राम दिलेला आहे आणि हे कम्प्युटर काम करत असतंय. तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट करायचं किंवा कोणती ब्रांच अलॉट करायची आहे, आपण जे हे टाकले, आपण ज्या ऑप्शन फॉर्म भरलाय कोणते कॉलेज मिळणार आहे किंवा कोणती ब्रांच आपल्याला मिळत आहे, तर त्यामध्ये आपण जे प्रेफरन्स वन दिलाय तर त्या प्रेफरन्स वन ला सिस्टम एकदम आपल्या लाइकिंगची ब्रांच समजते, म्हणजे हे आपला एकदम सर्वात आवडीचा पर्याय आहे असं सिस्टम समजत असते. म्हणून जे कॉलेज किंवा ब्रांच आपल्या एकदम आवडीची आहे अशाच कॉलेजला किंवा ब्रांचला आपण फर्स्ट प्रेफरन्सला ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की येथे काय होतंय, फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो ऑटो फ्रीज होत असतोय पहिल्या राऊंडला. ऑटो फ्रीज म्हणजे आपल्याला ते तुम्हाला ऍडमिशन दिलंय आणि तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरीच आहे त्या ब्रांचला किंवा त्या कॉलेजला. तर त्यामुळे जे आपल्या आवडीचं जे प्रेफरन्स आहे फर्स्ट राऊंड मध्ये कॅप राऊंड मध्ये जे वन नंबरचा जो प्रेफरन्स आहे तो तसाच ठेवायला हवा. आता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये हा एक क्वेश्चन येतो आणखीन, मग ही सीट अलॉटमेंट कशी होते बरं? एक म्हणजे आपला मेरिट नंबर, आपली मेरिट रँक काय आहे किंवा मेरिट नंबर काय आहे, आणि दुसरं म्हणजे आपण कोणते प्रेफरन्स भरले. मेरिट डिसाइड्स व्हॉट यू आर एलिजिबल फॉर, बट युअर ऑप्शन फॉर्म डिसाइड्स वेअर यू कॅन बी अलॉटेड.
1: अगदी,
0: हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच मी तर सांगतो की वेल प्लॅन ऑप्शन फॉर्म इज जस्ट ऍज इम्पॉर्टंट ऍज गुड सीईटी पर्सेंटेज. म्हणून कॅप राऊंडचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते समजून घेऊया. इथं जर आपण बघितलं इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये

0: चार कॅपराउंड असतात.
1: चार
0: कॅपराउंड असतात. प्रत्येक कॅपराउंड मध्ये स्ट्रक्चर जे आहे हे थोडं वेगवेगळं आहे. कॅपराउंड वन मध्ये जर आपण बघितलं डिस्कस केल्याप्रमाणे पहिलं जे आहे सीट नंबर वन ही त्याची ऑटो फ्रीज होत असते कॅपराउंड वन मध्ये. म्हणजेच जर त्याची सीट पहिली सीट जी आहे पहिला जो प्रेफरन्स आहे जर ऑटो फ्रीज झाला कॅपराउंड वन मध्ये तर कॅन्डिडेटला त्या कॉलेजला जाऊन त्या ब्रांचला जी त्याला सीट अलॉट झाली आहे आणि जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन त्याला ती ब्रांचवरती ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. आणि ते पण कधी पुढे फक्त कॅपराउंडच्या शेड्यूल नंतर पुढे तीन दिवसाचं अलॉट हे असतंय म्हणजे त्याला रिपोर्टिंगचं इन्स्टिट्यूटला त्या पुढील तीन दिवसामध्ये जाऊन एक दिवस जाऊन आपल्याला हे घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्या दिलेल्या वेळेमध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं नाही तर आपलं ऍडमिशन म्हणजे कॅन्सल होऊ शकतो आणि कॅप मधून आपण बाहेर होऊ शकतोय. आपण कॅप मध्ये पुढे इलिजिबलच राहत नाही कारण की आता हे तुम्हाला जे आपल्याला दिलंय हा सिस्टम प्रेफरन्स वन हा सिस्टमने अलॉट केला आहे. सिस्टमला माहित नाही आहे की तुम्ही तिथे गेले ऍडमिशन घेतलंय की नाही घेतलंय तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे जाऊन कॉलेजला जाऊन आपल्याला ऍडमिशन घेणं निर्धारित वेळेमध्ये जाऊन ऍडमिशन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर सपोज एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट प्रेफरन्स मिळाला नाही आता ऑटो फ्रीज झाला तर ठीक आहे तो जाऊन घेतला ऍडमिशन घेतला त्याने ठीक आहे आणि एखाद्याला सपोज फर्स्ट प्रेफरन्स मिळाला नाही त्याला सपोज गृहित धरूया की त्याला सेवन नंबरचा प्रेफरन्स मिळाला सातव्या नंबरचा तर मग तो काय करेल त्याच्याजवळ दोन पर्याय असतात. म्हणजे तिथे काय करू शकतो तो त्या सीटला स्वतःहून फ्रीज करू शकतोय.
1: ओके
0: तर स्वतःहून फ्रीज केलं म्हणजे तो काय केला तो असमाधानी आहे बेसिकली म्हणजे तो समाधानी त्याला जे कॉलेज मिळालं एक्स वाय झेड कॉलेज आणि जी तिथली ब्रांच मिळाली आय टी कम्प्युटर सिव्हिल मेकॅनिकल तर त्या कॉलेजला जाऊन तो काय करेल ऍडमिशन घेऊन घेईल त्याने सेल्फ फ्रीज करेल आणि तिथे जाऊन ऍडमिशन घेईल.
1: ओके
0: कारण की त्यानं स्वतः फील केली फ्रीज केली आणि त्याला ती आवडली आहे. आता सेल्फ फ्रीज केल्यानंतरही काही स्टुडंटचा मग परत मन चेंज होत आहे बाबा फ्रीज तर केली पण जाऊन ऍडमिशन घेत नाही अशा वेळेस पण पुढे पर्याय राहत नाही. एकदा सीट फ्रीज केली की आपल्याला जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरी गरजेचं आहे. तर आणखीन याच्यामध्ये दुसरा पर्याय असतोय जर सपोज सेल्फ फ्रीज नाही केली आता सातव्या नंबरचा प्रेफरन्स मध्ये आपण बोलत आहे तर दुसरा पर्याय असतो बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज. तर स्टुडंट इथे काय करू शकतोय जर सपोज त्याला ते कॉलेज किंवा ब्रांच आवडली नाहीये त्याला आवडली नाही म्हणजे त्याला असं वाटतं की मला यापेक्षा पण चांगलं कॉलेज भेटू शकतं किंवा चांगली ब्रांच मिळू शकते मग तर स्टुडंट काय करू शकतोय त्याला तिथे बेटरमेंटच्या ऑप्शनवरती फिल करून पुढे फॉर्म भरू शकतोय. बेटरमेंटचा ऑप्शन त्याने सिलेक्ट केला तर काय होऊ शकतंय त्याला जी सध्याची जी सीट मिळाली आहे ती सुरक्षित राहू शकते आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती जे फॉर्म भरले आता ऑप्शन्स भरले त्याच्यातला जर त्याला ऑप्शन मिळाला एखादा तर ऑटोमॅटिकली ही सेवन नंबरची सीट त्याची निघून जाईल आणि त्याला पहिल्या सहा मधला एक सीट वरती तो जाऊन ऍडमिशन घेईल. आणि दुसरी केस म्हणजे सपोज त्याला बेटरमेंट मिळालंच नाही तर त्याची ही जी सीट आहे ही त्याची तशीच रिझर्व राहील आणि तो त्या पुढच्या राऊंड मध्ये जाऊन त्या सीटवरती आपला आपला क्लेम घेऊन ऍडमिशन घेऊ शकतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं ऑटो फ्रीज सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट. पुढील कॅप राऊंड टू आणि थ्रीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर इथे मी विद्यार्थी मित्रांना एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. कॅप राऊंड वन मध्ये जसं आपण बघितलं फर्स्ट प्रेफरन्स ऑटो फ्रीज होत असतोय तसं कॅप राऊंड टू मध्ये पहिल्या तीन ऑप्शन पैकी कोणताही एक प्रेफरन्स ऑटो फ्रीज होत असतोय आणि कॅप राऊंड थ्री मध्ये आपण जे सहा प्रेफरन्स भरलेले पहिल्या सहा पैकी कोणताही एक प्रेफरन्स ऑटो फ्रीज होत असतोय. म्हणूनच कॅप राऊंड टू साठी जे पहिले तीन पर्याय आपण निवडलेले तीन ऑप्शन निवडलेले किंवा कॅप राऊंड थ्री करता जे पहिले सहा पर्याय आपण निवडलेले आहे हे घाईघाईने न भरता आपल्या खऱ्या आवडीच्या क्रमाने पूर्ण विचार करून भरायचे आहे. पहिले जे दहा पर्याय सहा पण नाही म्हणेल मी दहा पर्याय असं म्हणेल की एकदम व्यवस्थित विचार करून टाका जेणेकरून आपल्याला पहिल्या दहा मध्ये कुठे पण ऍडमिशन मिळाली तर आपण ऑटो फ्री झाली तर ठीकच आहे नाही तर आपण स्वतःहून जरी सेल्फ सॅटिस्फाय झालो तर आपण जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो. तसेच आता इथे आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो पालकांना जर सपोज राऊंड वन मध्ये आपल्याला जागा नाही मिळाली कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्री मध्ये पुन्हा एक संधी मिळली जाते त्यामुळे इथं घाबरायची लगेच गरज नाहीये की कॅप राऊंड मध्ये वन मध्ये आपल्याला ऍडमिशन नाही मिळालंय मग पुढे मिळत नाही म्हणजे आपल्याला सीट अलॉट होईल की नाही होईल तर सीट अलॉटमेंट होत असते तर त्याकरता आपल्याला फक्त योग्य ऑप्शन भरणं गरजेचे आहे. कॅप राऊंड फोर जो आहे फायनल कॅप राऊंड असतोय यामध्ये फायनल सीट अलॉटमेंट होत असते आणि कॅप राऊंड फोर नंतर कोणताही कॅप राऊंड होत नाही. तर इथे एक महत्वाची सूचना मला देऊ वाटते विद्यार्थ्यांना आणि पालकांना की जर विद्यार्थ्यांना कोणत्याही राऊंड मध्ये सीट मिळाली नाही तर किंवा आणि त्यांनी ती सीट ऍक्सेप्ट केली नाही किंवा वेळेत ऍक्शन घेतली नाही तर ती सीट कॅन्सल होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना जी काही कोणत्या राऊंड मध्ये जी सीट मिळाली आहे त्या सीटवरती त्यांनी ती सीट ऍक्सेप्ट करायला हवी किंवा एक काही ऍक्शन घ्यायला हवी, आयदर फ्रीज कर, बेटरमेंट कर. जर आपण काहीच केलं नाही इथे तर ती सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि आपण कॅबच्या बाहेर होऊ शकतोय. म्हणून इथं सांगू इच्छितो

0: तो की एव्हरी अलॉटमेंट्स डिमांड्स ऍक्शन, जी काय अलॉटमेंट होईल त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: की विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो, कॅप राऊंड मध्ये आपल्याला जर अपेक्षित कॉलेज किंवा ब्रांच नाही मिळाली तर इथे खचून जाऊ नका.
1: अच्छा.
0: हा, तर इथे कारण त्यानंतर पण इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट राऊंडची पण संधी उपलब्ध असते.
1: ओके.
0: बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, तिथे पण आपण चौकशी करू शकतोय. किंवा त्याच्यानंतर पण स्पॉट राऊंड वगैरे असतात, म्हणजे जे कॅप राऊंड संपले, आता कॅप राऊंड संपल्यानंतर काही कॉलेजेसमध्ये जागा व्हॅकंट असतात, काही जागा व्हॅकंट राहिल्या तर तिथं ती इन्स्टिट्यूट किंवा ते कॉलेज काय करतात, स्पॉट राऊंड घेत असते. ते स्पॉट राऊंडचं पण शेड्यूल वेबसाईटला दिलेलं असते.
1: अच्छा.
0: सीईटीच्या वेबसाईटला डेट दिलेली असते की स्पॉट राऊंड कधीपर्यंत घ्यायचे, आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रत्येक जे कॉलेजेस आहे जिथे आपल्याला ते स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेऊ इच्छित आहे तर त्या कॉलेजेसच्या पर्टिक्युलर वेबसाईटला व्हिजिट करायचं असते त्यांनी, आणि तिथे त्यांची जी काही फॉर्म असतोय किंवा त्यांनी काय डेट्स दिलेल्या आहे याची व्यवस्थित माहिती घेऊन तिथला फॉर्म भरायचा आहे, आणि जेव्हा तो स्पॉट राऊंड असतोय तिथे त्यावेळेस जाऊन उपलब्ध राहून ऍडमिशन मिळाले तर घेऊ शकता. तर इथे म्हणजे ही संधी उपलब्ध आहे स्पॉट राऊंडची पण. तर अशा अनेक विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांना अधिक चांगले कॉलेज मिळालेले आहे आणि चांगली ब्रांच पण मिळालेली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आशावादी राहावे आणि प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरती पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी सक्रिय राहणे गरजेचं आहे.
1: अच्छा. वा, छान. प्रवेश प्रक्रिया होत असताना बऱ्याचदा असं होतं शिष्यवृत्ती ज्या विद्यार्थ्यांना मिळत असते त्या विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेबद्दल बऱ्याचदा काही जणांना माहिती नसतं की ही प्रक्रिया नेमकी कशी आहे. पण काय सांगाल, आजच्या मुलाखतीमधून असंख्य श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत, शिष्यवृत्ती योजना नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि ते पात्र कोणकोण आहेत याबद्दल काय सांगाल सर?
0: बरोबर मॅडम, तुम्ही जसं म्हणत आहे बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न असतो की फीज किती आहे आणि स्कॉलरशिप मिळेल का. तर इथं एक आनंदाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि तसेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत अनेक स्कॉलरशिप्स आणि फी रिएम्बर्समेंट स्कीम्स उपलब्ध आहे. तर यामध्ये मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की आपण एससी एसटी कॅटेगरी स्टुडंट्स करता बघूया.
1: बरं.
0: तर एससी एसटी कॅटेगरी स्टुडंट्स करता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम उपलब्ध असते. तर येथे ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत म्हणजे या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेअंतर्गत जवळजवळ संपूर्ण शैक्षणिक शुल्काची फीज रिएम्बर्समेंट केली जाते. तर इथेच तसंच जर आपण बघितलं एससी एसटी स्टुडंट्स करता ज्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा जास्त आहे तर अशा विद्यार्थ्यांना फ्री शिप दिली जाते गव्हर्नमेंटकडनं. तर फ्री शिप म्हणजे काय, इथे ट्युशन फीज आणि जी एक्झामिनेशन फी आहे ही रिएम्बर्स केली जाते अशा विद्यार्थ्यांना. आता याच्या व्यतिरिक्त बी अजून बघितलं, आता ह्याच कास्ट कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं एससी एसटी स्टुडंट्स करता ज्या पालकांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना दर महा 550 रुपीज पासून तर 1000 रुपयापर्यंत निर्वाह भत्ता पण दिला जातो.
1: बरं.
0: त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी म्हणजे जर आपल्याकडे सपोज फीज वगैरे भरायला थोडेसे पैसे नाहीये तरी असं म्हणजे घाबरायची गरज नाही. ऍडमिशन जर चांगला जर मुलगा होत करू असेल आणि ऍडमिशन जर आपल्याला मिळत असेल तर डेफिनेटली त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. SBC आणि VJNT किंवा NT1 NT2 आणि NT3 तर यांच्याकरता पण जर आपण बघायला गेलं मॅडम ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना पण पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम अवेलेबल आहे आणि या विद्यार्थ्यांचे पण ट्युशन फीज आणि अदर फीज ही रिएम्बर्स केली जाते गव्हर्नमेंटकडून. आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांची ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी जी आहे यांची रिएम्बर्समेंट केली जाते गव्हर्नमेंटकडून. आणि ह्याच विद्यार्थ्यांकरता जे आपण म्हणत आहे SBC VJDT किंवा NT याच्यामध्ये जे NT 1 2 3 जे स्टुडंट्स आहे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांचे कमी आहे ज्यांच्या पालकांचे उत्पन्न अशा विद्यार्थ्यांना पण प्रत्येक महिन्याला 700 ते 1000 रुपये असा निर्वाह भत्ता पण गव्हर्नमेंटकडनं दिला जातो. जसं EBC EWS SEBC ओपन मधले स्टुडंट अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता देखील शासनामार्फत राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे.
1: बरं.
0: आणि फक्त या योजनेचा लाभ घेण्याकरता विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न जे आहे हे 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे इथे. आणि इथे जर आपण बघितलं या योजनेअंतर्गत मुलींकरता जी ट्युशन फी आहे याची पूर्णची पूर्ण 100% रिएम्बर्समेंट केली जाते मुलींकरता या योजनेअंतर्गत. आणि मुलांकरता या योजनेअंतर्गत ट्युशन फी 50% रिएम्बर्स केली जाते. आणि इथे या विद्यार्थ्यांकरता जसे आपण बघितलं एससी एसटी बाकी कास्ट कॅटेगरी करता पण मेंटेनन्स अलाउन्स आहे म्हणजे निर्वाह भत्ता.

0: अशा विद्यार्थ्यांकरता पण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो.
1: बर,
0: हा जो भत्ता आहे याची जर आपण अमाऊंट बघितली मराठवाडा विभागामध्ये हा जवळजवळ 45,000 वार्षिक भत्ता आहे. आणि हा याची जर अमाऊंट आपण मुंबई पुणे किंवा बाकी मोठ्या महानगरामध्ये बघितली तर हा भत्ता तिथल्या नियमानुसार इवन जास्त पण असू शकतो कारण की ती महागडी शहर आहे.
1: अगदी.
0: शिष्यवृत्ती योजना मायनॉरिटी स्टुडंट करता पण अवेलेबल आहे.
2: सवर्णकर मॅथमॅटिक्स क्लासेस, जेडब्ल्यू मेन्स, जेडब्ल्यू ऍडव्हान्स, एमएचटी सीईटी आणि बोर्ड या सगळ्या परीक्षांसाठी मॅथमॅटिक्सची परिपूर्ण तयारी. जेडब्ल्यू मेन्स आणि एमएचटी सीईटी या परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, ऑब्जेक्टिव्ह आणि बोर्ड पॅटर्नच्या प्रश्नांचा भरपूर सराव, मोफत वातानुकूलित अभ्यासिका आणि सुसज्ज वर्ग. तेव्हा गणित विषयाची तयारी करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. सवर्णकर मॅथमॅटिक्स क्लासेस, आमची मुख्य शाखा व्यंकटेश नगर बालाजी मंदिराजवळ कारेगाव रोड परभणी, दुसरी शाखा जुना पेडगाव रोड परभणी.
0: तर जे अल्पसंख्याक विद्यार्थी आहे समाजामध्ये तर अशा विद्यार्थ्यांकरता देखील ह्या सुविधा अवेलेबल आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना मायनॉरिटी स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो. तर या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं 100% ट्युशन फी रिमबर्स केली जाते.
1: अच्छा.
0: आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं फक्त एक आहे की या योजनेअंतर्गत स्टुडंट्सला मेंटेनन्स अलाउन्स दिला जात नाही पण तरी पण आपण एक गोष्ट बघू शकतो की 100% जे ट्युशन फी आहे इथं रिमबर्स केली जाते. आणि याच्या व्यतिरिक्त पण समाज कल्याणच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहे. एससी स्टुडंट्स करता स्वाधार नावाची स्कॉलरशिप आहे. त्यामध्ये एससी प्रवर्गातील जे स्टुडंट्स आहे त्यांना दरवर्षी 50,000 वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो.
1: बर.
0: तसेच ओबीसी स्टुडंट्स करता एसबीसी, व्हीजेएनटी, त्यामध्ये NT1, NT2, NT3 अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पण आधार नावाची स्कॉलरशिप स्कीम आहे. त्यामध्ये 50,000 वसतिगृह निर्वाह भत्ता वार्षिक दिला जातो.
1: बर.
0: आणि एसटी स्टुडंट्स करता पंडित दीनदयाळ उपजीविका भत्ता योजना अवेलेबल आहे. आणि इथे एसटी स्टुडंट्स करता दरवर्षी 10,000 वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. या सर्व शासकीय योजनांची व्यवस्थित माहिती त्यांनी घ्यावी आणि डेफिनेटली लाभ घ्यावा जेणेकरून आर्थिक कारणामुळे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणामध्ये नुकसान होणार नाही.
1: वा, खरंच आहे अगदी सर की शिष्यवृत्ती हा एक प्रमुख आधार असतो ज्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ज्यांचं आर्थिक सुबत्ता तितकी व्यवस्थित नसते त्यांच्यासाठी या शिष्यवृत्ती खूप आधाराचं काम करत असतात. तर जाता जाता हे जे असंख्य श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना मोलाचं मार्गदर्शन, मोलाचा सल्ला आपण जाता जाता थोडक्यात काय द्याल?
0: धन्यवाद मॅडम. मी माझा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच संदेश आहे की अभियांत्रिकी प्रवेश ही केवळ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया नसून ती आपल्या जीवनात नवीन आयुष्याच्या एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. यश जे आहे हे केवळ कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल यावरती ठरणार नाही तर तुम्ही त्या संधीचे सोने कसे करणार यावरती ते ठरणार आहे. तर त्यामुळे मी विद्यार्थ्यांना इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी हा गुणवान आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, योग्य माहितीच्या आधारे निर्णय घ्या आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: खूपच छान. आणि सानप सर, तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि 2 टप्प्यांमध्ये या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खूप छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सवर्णकर मॅथमॅटिक्स क्लासेस, आमची शाखा व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी आणि जुना पेडगाव रोड परभणी.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग, संधी, प्रक्रिया आणि तयारी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर किरण सानप SGGS अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड प्रवेश प्रक्रिया प्रमुख यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

रसिक श्रोत्यांना दिलीप वाकळेचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार. श्रोतो, सध्याचा ऋतुकाळ आहे पावसाचा. पाऊस म्हणजे केवळ पाण्याचा वर्षाव नाही, तर तो निसर्गाचा उत्सव आहे. काळेभोर ढग, मातीचा सुगंध, हिरवाईची चादर आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या सरी, पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आठवणी जागवतो. चला तर मग या पावसाच्या या रम्य सफरीला सुरुवात करूया. श्रोतो, सुप्रसिद्ध संगीतकार राहुलदेव बर्मन यांचा आज जन्मदिन. त्यांच्या सुप्रसिद्ध फिल्मफेअर अवॉर्डच्या चित्रपटातील गीताने

श्रोतो, भारतीय संस्कृतीत पावसाला विशेष स्थान आहे. शेतकऱ्यांसाठी तो जीवदायी असतो. पावसाच्या आगमनाने धरती हिरवागार शालू नेसते आणि सर्व सृष्टी नवचैतन्याने बहरून जाते. कवी, लेखक, संगीतकार आणि चित्रपट सृष्टीनेही पावसाचे अनेक रंग आपल्या कलाकृतीमधून उलगडलेले आहेत. आता ऐकूया पावसाच्या सरीवर आधारित आणखी एक सुमधुर गीत. चित्रपट आहे श्री 420.

श्रुती हो, बालपणी कागदी होड्या सोडण्याचा आनंद, भिजत भिजत शाळेत जाणे, गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद, पाऊस अनेक आठवणींना उजाळा देतो. प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठीही पाऊस नेहमीच चित्रपटांचा आवडता विषय राहिलेला आहे.

श्रोतो, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याचे जीवन पावसावर अवलंबून असते. वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला तर शेतात सोनं पिकतं. आज जवळपास 7 जूनपासून पावसाने दडी मारली तर तो जूनच्या शेवटी शेवटी आला आहे. पावसाच्या आगमनाने आनंदित झालेल्या मनाचे भाव व्यक्त करणारे हे सुंदरसे गीत.

श्रुतो मराठी साहित्यामध्येही पावसाचे अप्रतिम वर्णन आढळते. कवी ग्रेस, बाभा बोरकर, मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या कवींनी पावसाच्या विविध छटा शब्दबद्ध केल्या आहेत. आता ऐकूया पावसाच्या मनमोहक वातावरणाची अनुभूती देणारे हे छानसं गीत.

ऋतू पावसामुळे नद्या तलाव धरणे भरतात. पक्ष्यांच्या किलबिलाट धबधब्यांचा खळखळाट आणि हिरवाईने नटलेली धरती मनाला मोहून टाकते. या निसर्ग सौंदर्याचा आनंद वाढवणारे हे छानसं गीत.

श्रुतीहो, पाऊस हा निसर्गाचा अमूल्य आशीर्वाद आहे. तो आनंद देतो, जीवनाला नवसंजीवनी देतो आणि मनातल्या भावना जागवतो.

बरं तर श्रोते हो, मी दिलीप वाकळे आपला या कार्यक्रमातनं निरोप घेत आहे. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11 वाजता आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
1: आता काय
0: काय म्हणजे झालेला बदल?
1: आता कशात?
0: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
0: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
1: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
0: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
1: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
0: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.
2: मैत्रिणींनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं, जीवनामध्ये यश संपादन करावं आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांशी साधलेला संवाद, त्यासोबतच साहित्य, क्रीडा, उद्योग, कला, संगीत अशा अनेक क्षेत्रात घेतलेली भरारी, तसेच महिलांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, या सगळ्यांविषयीची माहिती जाणून घेऊया मैत्रिणींसाठीच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी दुपारी 12:00. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित मैत्रिणींसाठीच्या विशेष वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनः प्रसारण सकाळी 11:05.
3: तेव्हा

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 11:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत नाट्यरंग. नाट्यरंग या कार्यक्रमात आज ऐकूयात संघर्ष या नाटकाचा भाग दुसरा. लेखक आहेत अजित दळवी, सादरकर्ते आहेत विजय रणदिवे, सहनिवेदन आहे अपर्णा पारवेकर यांचं. ऐकूयात नाटक संघर्ष.
1: नमस्कार श्रोते हो, नाट्यरंग या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर आपलं हार्दिक स्वागत करते. नाट्यरंग कार्यक्रमात ऐकूया संघर्ष या नाटकाचा भाग दुसरा. लेखक आहेत अजित दळवी, कलावंत आहेत मोहन फुले, उल्का देशमुख, अतुल भालेराव, अपर्णा जोशी, दिलीप अष्टुरकर, अजित दळवी, ओम प्रकाश पतंगे, वसंत कदम, संतोष शर्मा, मधुकर कुलकर्णी, अनुजा दळवी, राज पांडे, एम डी जोशी, अनुजा दळवी. सादर करते आहेत विजय रणदिवे. चला तर ऐकूया.
2: आमचा यानंतरचा साक्षीदार आहे डॉक्टर बसोले.
3: डॉक्टर बसोले, डॉक्टर बसोले, डॉक्टर बसोले हाजीर.
4: म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटे सांगणार नाही.
5: ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटं सांगणार नाही.
2: आपलं नाव डॉक्टर सुरेश रामचंद्र बसोले.
5: दॅट्स राईट मॅडम.
2: आपण MBBS MD आहात आणि शास्त्र भागात शिकवता, काम करता.
5: येस मॅडम.
2: आपल्याकडे 11 डिसेंबरच्या रात्री एका स्त्रीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आला होता, संशोभना रामचंद्र कीर्तिकर या नावाचा.
5: येस आय रिमेंबर, मीच तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करून दिला होता.
2: मग तुमच्या हे लक्षात असेल की तिचा देह हा 100% जळालेल्या अवस्थेत होता.
5: आय रिमेंबर डिस्टिंक्टली.
2: मग मृत्यूचं कारण या कॉलम खाली नॉट क्लिअर असा शेरा का मारलाय तुम्ही?
5: त्याचं कारण असं की त्या स्त्रीचा मृत्यू जळण्यापूर्वी झाला होता.
2: वेट अ मिनिट डॉक्टर, हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला असं म्हणायचंय का की तिच्या देहाला अग्नीनं स्पर्श करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता?
5: येस.
2: मग तुम्ही तसं रिपोर्ट मध्ये मांडलेलं नाहीये.
5: तसं काही कॉलमच नव्हता तिथे. कॉज ऑफ डेथ क्लिअर नसल्यामुळे फक्त नॉट क्लिअर लिहिलंय एवढंच.
2: डॉक्टर, जवळ मृत्यू झालेला नाही हे कशाच्या आधारे सांगता येईल?
5: या केस मध्ये हे इंडिकेशन अगदी स्पष्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाळण्यात येतं तेव्हा त्या व्यक्तीच्या श्वास मार्गावाटे कार्बनचे कण फुफ्फुसात जातात. या उलट मरण पावलेल्या व्यक्तीचा श्वासमार्ग बंद असल्यामुळे कार्बनचे कण फुफ्फुसात जाऊ शकत नाही.

0: तुम्ही हे पाहिलंच असेल की या रिपोर्ट मध्ये की कार्बनच्या कणाचा उल्लेख मी कुठेही केलेला नाही,
1: आणि म्हणून शोभना मरण पावल्यानंतर तिला जाण्यात आलं असं म्हणायला काही हरकत नाही।
0: हो हरकत आहे
1: का,
0: कारण तिला कुणी जाळलं हे मला काय ठाऊ।
1: हो पण मेलेली व्यक्ती स्वतःला कशी जाळून घेईल।
0: अहो काहीही होऊ शकतं, ती व्यक्ती गॅस किंवा स्टोवर पडू शकते।
1: पण या केस मध्ये असं झालेलं नाहीये।
0: अहो मला काय ठाऊ।
1: बरोबर आहे, तुम्हाला काय माहिती डॉक्टर, जाण्यापूर्वी तिचा कशान मृत्यू झाला असावा असं वाटतं तुम्हाला?
0: कांडस आहे मॅडम।
1: तरीही काही अंदाज तर बांधता येईल तुमच्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे?
0: कठीण आहे
1: डॉक्टर। मी तुमचं लक्ष शोभनाच्या फुफ्फुसांकडे वळवते। तिच्या फुफ्फुसांमध्ये कार्बनच्या कणांच्या अनुपस्थिती व्यतिरिक्त आणखी एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय, रप्चर ऑफ द आर्टरीज असं तुम्ही म्हणलंय।
0: हो
1: डॉक्टर, मी तुमचं लक्ष शोभनाच्या हृदयाकडे वळवते। तिच्या हृदयाकडे तुम्ही खात्रीनं दुर्लक्ष केलेलं नसणार। तिच्या हृदयातील चार कप्प्यांपैकी एका कप्प्यातील रक्त निळं झालं होतं, हे कशामुळे होऊ शकतं?
0: प्राणवायूचा अभाव।
1: मग प्राणवायूचा पुरवठा का बंद झाला, श्वास कोंडला गेल्यामुळेच की नाही?
0: कम टू थिंक ऑफ इट, दॅट कुड बी द ओनली रीझन ऑफ हर डेथ।
1: डॉक्टर, श्वास कोंडण्याच्या कोणत्याही प्रकारात ती व्यक्ती स्वतः आपला श्वास कोंडून घेऊ शकते का?
0: गळफास लावून घेतला किंवा विहिरीत उडी मारली तर हे शक्य आहे।
1: आहो पण शोभनानी ना विहिरीत उडी मारली आहे ना गळफास लावून घेतलाय, मणका तुटला नाही हे तुम्ही रिपोर्ट मध्ये म्हणलेलंच आहे। मग अशा कोणत्याही परिस्थितीत कोणतीही व्यक्ती स्वतः आपला श्वास कोंडून घेऊ शकते का?
0: नाही।
1: याचा अर्थ असा की शोभनाला आधी कोणीतरी उशीनं किंवा आणखी कशानं तिचा श्वास कोंडला आणि मग तिला जाळलं असण्याची शक्यता आहे की नाही? शक्यता विचारते मी डॉक्टर, शक्यता आहे की नाही?
0: शक्यता आहे।
1: शक्यता आहे, ठीक आहे। दॅट्स ऑल युअर ऑनर।
2: युअर विटनेस। बसवले तुम्ही कुठले?
0: जुन्नर जवळ आमचं खेड आहे।
2: अच्छा, म्हणजे पुण्याजवळच जुन्नर?
0: हो।
2: मग शिक्षण बिक्षण पुण्यातच झालं असेल?
0: हो सुरुवातीचं।
2: आणि नंतर?
0: गुलबर्ग्याला, म्हणजे वैद्यकीय शिक्षण।
2: अच्छा, पुण्याहून एकदम गुलबर्ग्याला का? तिथे काही आजोळ वगैरे?
0: अरे तसं काही विशेष नाही, पण आपलं असंच।
2: म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज की काय?
0: हो पण कॉलेजचं स्टँडर्ड मात्र चांगलं असतं बरं का?
2: प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणजे काही विचारायलाच नको। कमीत कमी तुम्ही 72 बॅचचे नसाल अशी आशा आहे
0: का? आणि मी म्हणतो का असू नये? अहो मी 72 बॅचचा आहे, आय पास इन फर्स्ट क्लास।
2: सो पास द अदर 22। न्यायमूर्ती महाराज, त्या केस बद्दल पेपर मध्ये बरंच काही आलं होतं। एकंदर 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले होते यांच्या कॉलेजनं। 23 फर्स्ट क्लास, 7 सेकंड क्लास आणि 5 थर्ड क्लास। स्टँडर्ड चांगलाच असलं पाहिजे।
0: मला समजत नाही, व्हॉट आर यू ड्रायव्हिंग ऍट?
2: MD देखील त्याच कॉलेज मधून।
0: हो।
2: फॉरेन्सिक मेडिसिन विषयात काही विशेष रुची? नाही, म्हणजे आमच्याकडचे फारसे विद्यार्थी त्यासाठी ऑप्ट करत नाही म्हणून विचारतो।
0: आय वॉज ऑलवेज इंटरेस्टेड इन दॅट सब्जेक्ट।
2: वेन? आफ्टर यू एनरोल फॉर द सब्जेक्ट?
0: नो, बिफोर जॉइनिंग इट।
2: पण मी तर असं ऐकलं होतं की तुम्ही सर्जरी आणि मेडिसिनचं ऑप्शन दिलं होतं, पण जेव्हा तुम्हाला PSM लाही ऍडमिशन मिळालं नाही तेव्हा तुम्ही फॉरेन्सिकला ऍडमिशन घेतली।
0: आय वॉज ऑलवेज इंटरेस्टेड इन फॉरेन्सिक मेडिसिन, पण माझ्या नातेवाईकाच्या आग्रहाखातर मला मेडिसिन आणि सर्जरीचा ऑप्शन द्यावा लागला।
2: आणि बाय ग्रेस ऑफ गॉड तुम्हाला सर्जरी आणि मेडिसिनला ऍडमिशन न मिळता तुमच्या आवडत्या फॉरेन्सिकला मिळाली।
0: हो,
2: पण तिथे तुम्ही दुसऱ्या आयटम मध्ये पास झालात।
0: अहो कारण पहिल्या आयटमच्या वेळेस माझे वडील आजारी होते।
2: बसवले, आजारी पाडलं ते बरं केलं, मारलं असतं तर?
0: व्हॉट डू यू मीन?
2: तुमच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचं कारण नॉट क्लिअर असं लिहिलेलं होतं।
0: त्याचं कारण असं?
2: ते कारण आता क्लिअर झालेलं दिसतंय।
0: हो, हार्टच्या आर्टरीज रप्चर झाल्या याचाच अर्थ असा की श्वास कोंडून मृत्यू।
2: लंगच्या रोहिण्या फुटलेल्या पाहिल्या होत्या ना?
0: हो हो।
2: मग या आधीच रिपोर्ट नमूद का नाही केलं? तुम्हाला मृत्यूचं कारण कधी क्लिअर झालं बसवले? काल सकाळी।
0: काल सकाळी काय होतं?
2: हो, या बाई साहेबांच्या ऑफिस मध्ये त्यांनी तुम्हाला सांगितल्यावर।
0: अहो त्या मला काय सांगणार,
2: परिस्थिती तशीच दिसते, त्यास तुमच्यापेक्षा जास्त हुशार दिसत आहेत। त्यांनी तुम्हाला सांगितलं की तिच्या नवऱ्यानं तिला पेटवून देण्याची शक्यता नाही, तेव्हा त्यांना तिला आधीच मारलेलं असलं पाहिजे असं तुम्ही सांगा, खरंय ना हे?
0: अहो त्यांनी मला तिच्या मृत्यूच्या कारणांचा विचार करायला सांगितला।
2: त्यांनी तुम्हाला तिच्या मृत्यूच्या कारणांचा विचार करायला सांगितला? मग आधी काय तुम्ही डोकं गहाण ठेवून निष्कर्ष काढला होता
0: कीर्तिकर,
2: की आधी तुम्ही माझ्याकडून पैसे खाल्ले होते आणि नॉट क्लिअर असं लिहिलं होतं?
0: कीर्तिकर, मी तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा लावेन।
2: मी तुम्ही इनकॉम्पिटंट आहात असं दाखवून देईन। दॅट्स ऑल युअर ऑनर।
1: आमचा यानंतरचा साक्षीदार आहे श्रीमती उल्का हर्डीकर।
3: उल्का हर्डीकर, उल्का हर्डीकर, उल्का हर्डीकर हाजीर हो।
4: म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटे सांगणार नाही।
5: मी माझ्या सतसत विवेकाला स्मरून सांगते की मी खरं सांगेन आणि खऱ्याशिवाय काहीही सांगणार नाही।
2: न्यायमूर्ती महाराज,

0: ज्या व्यक्तीची ईश्वरावर श्रद्धा नसेल आणि जिचा सतसत विवेकही जागृत नसेल तिनं काय शपथ घ्यावी हो?
1: युअर ऑनर, माझ्या साक्षीदाराबद्दल मत कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय हा.
2: त्याचं असं आहे कीर्तिकर, इथे जे बोललं जातं ते खोटं आहे हे सिद्ध होईपर्यंत ते खरंच आहे असं गृहित धरून चालायचं. हार्डीकर बाईंना विवेक बुद्धी आहे असं आम्ही गृहित धरून चालणार आहोत. तुम्ही निरपराध आहात असं गृहित धरून चाललोय ना, तसंच
0: ठीक आहे धरून चाला.
1: उल्काबाई, तुम्ही या ग्रहस्थांना ओळखता?
3: हो, ते माझ्या मैत्रिणीचे शोभनाचे पती आहेत.
1: शोभना ही तुमची मैत्रीण होती?
3: शाळेत बरोबरच होतो आम्ही, पुढे संघटनेतही ती माझ्या बरोबर होती.
1: उल्काबाई, तुम्ही 13 सप्टेंबरला शोभनाकडे गेला होता?
3: हो.
1: काय झालं त्या दिवशी?
3: 13 सप्टेंबरला शोभनानं मला बोलवलं म्हणून मी तिच्या घरी गेले होते. तिच्या घरचं वातावरण जादूची कांडी फिरावी ना तसं बदललेलं होतं. मी गेल्या गेल्या शोभना मला म्हणाली, अगं यांनीच तुझी आठवण काढली, म्हणाल्या उल्का आली नाही बऱ्याच दिवसात म्हणून बोलवलं. क्षणभर माझा विश्वासच बसे ना, पण कीर्तिकर ही त्या दिवशी माझ्याशी खूपच चांगलं बोलले. खेळी मेळीच्या वातावरणात अध्यात्म आणि विज्ञानावर आम्ही वाद घातला. शोभनाही तिथेच बसली होती. जरा वेळानं सासूबाई गप्पा मारायला बाहेर आल्या आणि बोलता बोलता सहज म्हणाल्या, अगं शोभना, मैत्रिणीसाठी काही चहा पोहे करशील की नाही की नुसत्याच गप्पा? मी नकोच म्हटलं, पण शोभना उठून आत गेली आणि थोड्याच वेळात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज आला. काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही आत गेलो तर समोर शोभना थरथर कापत उभी होती. तिचं कपाळ घर्मबिंदूंनी भरलेलं होतं. तिच्या एका हातात काडी आणि दुसऱ्या हातात काळेपेटी होती. तिचे डोळे अनोळखी झाले होते, काहीतरी अदृष्टातलं पाहत असल्याप्रमाणे. क्षणात सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. खोलीत सगळीकडे गॅसचा वास भरून राहिलेला होता. माझं लक्ष गॅसच्या शेगडीकडे गेलं. गॅसचे नॉब उघडे होते, मी ते बंद केले. खोलीच्या खिडक्या उघडल्या आणि शोभनाला घेऊन बाहेर आले. ती भानावर यायलाच कितीतरी वेळ लागला. शोभनाला मारण्याची किती सुंदर कल्पना. मैत्रिणी समोरच सगळं घडवायचं म्हणजे मग संशयाला जागाच नाही.
1: तुमची खात्री आहे की हा खुनाचाच प्रयत्न होता?
3: हो.
1: उल्काबाई, हा प्रकार घडला याला तुमच्या शब्दाशिवाय आणखी काही पुरावा आहे?
3: नोव्हेंबर महिन्यात तिने मला एक पत्र लिहिलेलं होतं, त्यात याचा उल्लेख आहे.
1: हेच ते पत्र आहे?
3: हो.
1: या पत्रातला काही आवश्यक भाग मी वाचून दाखवते मिलॉर्ड. अग उल्का, आमच्या घरात हल्ली गमती जमती चालली आहेत. मागे तू आलेली असताना गॅसचे नॉब उघडे राहण्याचा प्रकार तुला आठवत असेलच. कालही असंच झालं. मी ऑफिस मधून घरी आले, घरी कोणीच नव्हतं. सासूबाई भजनी मंडळात गेल्या होत्या, हे ऑफिस मधून आले नव्हते. चहा घेऊन मी नेहमीप्रमाणे गॅलरीत गेले आणि कठड्याला टेकले मात्र की कठडा एकदम सरकला. माझ्या छातीत धस्स झालं. दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतून खाली पडणं म्हणजे कपाळ मोक्षच. कितीतरी वेळ मी अंधारात तशीच बसून राहिले. 8 च्या सुमारास हे शिळ वाजवत आले. मी काय झालंय ते सांगितल्या बरोबर त्वरेनं गॅलरीत गेले आणि बघता बघता त्यांनी तो कठडा नीट बसवूनही टाकला. गमतीची गोष्ट म्हणजे ज्या हातोडा आणि स्क्रू ड्रायव्हरनं त्यांनी हे काम केलं त्या वस्तू मी यापूर्वी घरात कधीही पाहिलेल्या नव्हत्या. न्यायमूर्ती महाराज, हे पत्र एक्झिबिट नंबर 8 म्हणून स्वीकारण्यात यावं.
2: ते पत्र पाहू? शंकाच नाही, हस्ताक्षर शोभनाचंच आहे.
0: तुमचं नाव?
3: उल्का हार्डीकर.
0: बापाचं नाव? सॉरी, वडिलांचं नाव?
3: सीताराम रेणुकानाथ हर्डीकर.
0: सीताराम रेणुकानाथ हर्डीकर, कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय हे नाव. नाही, हे नाव नाही. उषा सीताराम हर्डीकर हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. तुम्ही ऐकलंय हे नाव?
3: माझ्या आईचं नाव आहे ते.
0: हो, तुमच्या आईचं नाव आहे. काय करतात त्या?
3: ती आता या जगात नाहीये.
0: अरे रे, वारल्या त्या? कशानं वारल्या? आजारी वगैरे होत्या का फार?
3: नाही.
0: मग वय झालं असेल?
3: नाही, तिनं आत्महत्या केली.
0: आत्महत्या? अरे बापरे, का बरं केली तिनं आत्महत्या? तुमची स्थिती फार ओळगस्तीची होती का?
3: नाही, माझे वडील दारू पिऊन येऊन छळत असतील.
0: अच्छा, आणि तुम्ही किती वर्षाच्या होतात त्यावेळी?
3: तिनं आत्महत्या केली तेव्हा 12 वर्षाची होते मी.
0: म्हणजे त्या आधी निदान 4-5 वर्ष तरी तुम्ही हा सगळा छळ बघितला असेल.
3: मला आठवतंय तेव्हापासून चालला होता सगळा प्रकार.
0: अरे रे, किती वाईट अवस्था झाली असेल तुमची मी कल्पना करू शकतो. रात्री अपरात्री वडील पिऊन वगैरे येत असतील. दारावर त्यांची थाप पडली की तुमच्या छातीत धस्स होत असेल. दाराचा खटका काढल्याबरोबर त्यांची भेलकांड देणारी आकृती बाहेरच्या प्रकाशातून दिसत असेल. तुमच्या आईचा हात धरून ते तिला शेजारच्या खुलीत नेत असतील आणि मग मी कल्पना करू शकतो. दारामागे, कपाटामागे किंवा वाळात घातलेल्या कपड्यांमागे उभ्या राहून तुम्ही हा सगळा अत्याचार कसा बघत असाल ते.
3: इट मस्ट बी हॉरिबल. काय म्हणायचं काय तुम्हाला?
0: पुरुषांबद्दल तुमच्या मनात चीड आणि घृणा निर्माण झाली तर त्यात तुमचा तरी काय दोष आहे?
3: सगळेच पुरुष असे नसतात.
0: पण काही असतात.
3: बरेच असतात.
0: अरे वा, पुरुषांचा तुम्हाला बराच अनुभव दिसतोय. तुमचं वय काय उल्काबाई?
3: 30 वर्ष.
0: तुमचं अद्याप लग्न नाही झालं? झालंय का?
3: नाही.
0: का बरं?
3: कारण वयाच्या 30व्या वर्षी पर्यंत प्रत्येक मुलीचं लग्न होतच असं नाही.
0: पण बऱ्याच जणींचं होतं. शोभनाचं झालं होतं तुमच्या ग्रुपच्या इतर मुलींची

0: झाली होती
1: पण मी केलं नाही
0: का उलका बाई का हो आमच्या लग्नाच्या वेळेस मी शोभनाकडून ऐकलं होतं की तुमचंही कुठेतरी ठरलंय म्हणून किंवा शक्य आहे मी कदाचित काही चुकीचं ऐकलं असेल
1: युअर ऑनर अशा प्रकारच्या अत्यंत वैयक्तिक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आरोपी कोणालाही बाध्य करू शकत नाही
0: मी कुठे त्यांच्यावर सक्ती करतोय त्या उत्तर द्यायला नकार देऊ शकतात पण त्यांचं धैर्य असामान्य म्हणून मला
1: मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला भीती वाटत नाही माझं एकावर प्रेम होतं आमच्या आणा भाकाही झालेल्या होत्या
0: आणि त्याला अपघात झालाय
1: नाही तो अमेरिकेला गेला
0: अच्छा अमेरिकेला गेला म्हणजे शिक्षण बिक्षण संपल्यावर परत येणारच असेल तो
1: त्याचं लग्न झालंय
0: त्याचं तिथं लग्न झालं म्हणजे त्यानं तुम्हाला चक्क फसवलं म्हणजे काय भयानक प्रकार करतात हलो पाहिलं न्यायमूर्ती महाराज आडा भाका झाल्या लग्नाचं ठरलं हे कुठे कुठे फिरले असतील कधी कधी हॉटेलात राहिले असतील आणि एवढं सगळं झाल्यावर
1: आम्ही चळवळीत काम करत होतो कीर्तिकर उनारक्या नाही
0: मान्य आहे ना माझं म्हणणं एवढंच होत त्यानं तुम्हाला दूर ढकलून सरळ निघून जावं मला तुमची दया येते हरडीकर तुमच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या पुरुषानं तुमच्या आईचा छळ केला तुमच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पुरुषानं तुम्हाला सोडून दिलं अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रत्येक पुरुषाला अन्याय करणारा अत्याचार करणारा समजू लागला तर त्यात तुमचा तरी काय दोष आहे
1: खोटं आहे
0: हे खोटं असेल तर साध्या अपघाताच्या कथांना तुम्ही खुनाचा रंग देताय तो कशासाठी
1: कसला अपघात
0: गॅसचा नाव उघडा राहणं हा अपघात नाही 40 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीचा कठडा तुटणं हा अपघात नाही
1: आणि ते दुरुस्तीचं सामान
0: तेच तर म्हणतोय मी कठडा हलत होता म्हणून मी जे सामान दुरुस्तीला आणलं त्यानं मी कठडा उचकटल्याचा संशयांना येतोय ही विकृत मनोवृत्ती नाही तर काय आहे बोला उल्काबाई गॅसचा नाव उघडा राहणं संभवनीय होतं की नव्हतं
1: पण त्यावेळी ते तसं झालेलं नव्हतं
0: त्यावेळी काय झालेलं होतं हे मी तुम्हाला विचारलेलं नाही संभवनीय होतं की नव्हतं
1: संभवनीय होतं
0: आमचा जुना पाण्यानं पिचलेला उन्हानं तडकलेला ओले कपडे वाळात घातल्यामुळे कुजलेला कठडा तुटणं संभवनीय होतं की नव्हतं
1: संभवनीय होतं
0: कुकरचा व्हॉल गेल्यामुळे झाकण उडून अपघातानं शोभा मरण्याची इमारतीच्या अर्धवट पायऱ्यांवरून पडून तिची मान तुटण्याची औषध समजून चुकून तिनं विष प्राशन करण्याची झोपेत साडीचा गळफास लागून तिचा जीव जाण्याची किंवा ओल्या हाताने विजेचा शॉक लागून ती काळी ठिक्कर पडण्याची शोभेचं झुंबर अंगावर पडून तिनं जीव गमावण्याची किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे भेसळयुक्त औषधांनी डॉक्टरांच्या हातून तिला सन्माननीय मृत्यू येण्याची शक्यता होती की नव्हती मरण हे इतकं सोपं झालंय उल्काबाई आणि तुम्ही तर असं समजून चाललात की स्त्रीला पतीनं मारलं तरच मृत्यू येतो
1: मला काय तुम्ही वेडीबिडी समजताय की काय कोण जाणे
0: शोभनाला कोणत्याही प्रकारे मृत्यू आला असता तरी तुम्ही माझ्यावरच खुनाचा आरोप ठेवला असता
1: हो हो मला पहिला संशय तुमचाच आला असता
0: पहिलंच न्यायमूर्ती महाराज साक्षीदार किती बायस्ड आहे ते या बाईला साक्षीदार म्हणून कुणी बोलावलं काय माहित हे जरा त्या बाईंना दाखवा
1: तुम्हाला कसा मिळाला हा कागद
0: काही पत्र बित्र नाही सगळा कागद आहे तो यांच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या एका बैठकीची मिनिट्स आहेत त्यात वाचून दाखवतो आज शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी स्त्री मुक्ती संघटनेची बैठक खानविलकर यांच्या निवासस्थानी झाली या बैठकीत संघटनेच्या गेल्या 2 महिन्यातील कामकाजाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली संघटनेच्या कार्याला नव्या जोमानं सुरुवात व्हावी म्हणून स्त्री अत्याचारासंबंधीची एखादी चांगली केस घेऊन लढावं असं ठरलं आणि त्या केसकडे जनतेचं लक्ष आकृष्ट करावं या संबंधीची सर्व जबाबदारी कार्यवाह श्रीमती उल्का हर्डीकर यांच्यावर टाकण्यात आली युअर ऑनर 20 डिसेंबरच्या बैठकीत ते ठरलं आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही केस दाखल करण्यात आली स्त्री मुक्ती संघटनेत चैतन्य निर्माण व्हावं म्हणून स्त्रियांच्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधावं म्हणून उल्काबाई तुम्ही जरूर संघटना जोमानं वाढवा समाज जागृत करा पण हे सर्व करण्यासाठी माझा बळी का दॅट्स ऑल युअर ऑनर

0: आमचा यानंतरचा साक्षीदार आहे पोलीस इन्स्पेक्टर सुभाष साटम.
1: पोलीस इन्स्पेक्टर सुभाष साटम, पोलीस इन्स्पेक्टर सुभाष साटम, पोलीस इन्स्पेक्टर सुभाष साटम हाजीर हो.
2: म्हणा ईश्वर साक्ष, खरं सांगेन खोटे सांगणार नाही.
3: ईश्वर साक्ष, खरं सांगेन खोटं सांगणार नाही.
0: आपलं नाव सुभाष साटम?
3: होय भाईसाहेब.
0: 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर पर्यंत आपण 12 रस्ता पोलीस स्टेशनवर होतात?
3: होय.
0: आशीर्वाद हाऊसिंग सोसायटी याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते?
3: होय भाईसाहेब. हुतात्मा तांदळ मार्गाचा सगळा परिसर याच ठाण्याच्या हद्दी येतो.
0: 11 डिसेंबरच्या रात्री तुम्ही आशीर्वाद हाऊसिंग सोसायटीमध्ये गेला होतात?
3: होय भाईसाहेब.
0: कशासाठी?
3: बाई जळाल्याची खबर आली होती म्हणून गेलो.
0: मग तुम्ही तिथे काय केलं?
3: बाई 100% जळाली होती.

0: म्हणून पंचनामा केला आणि खुनाशी संबंधित असलेल्या वस्तू जप्त केल्या.
1: पंचनाम्यात जप्त केलेले हेच ते कपडे आहेत साटम?
0: होय बाईसाहेब.
1: हा लाल रंग कशाचा आहे?
0: मानवी रक्त आहे ते.
1: कशावरून?
0: आम्ही कपडे केमिकल अनलायझर कडे पाठवले होते, त्यांचा तसा रिपोर्ट आहे.
1: आणखी काय म्हणलंय रिपोर्ट मध्ये?
0: रिपोर्ट मध्ये म्हटलंय की हे सगळे डाग एकाच प्रकारच्या रक्ताचे आहेत.
1: मिलॉर्ड, हा रिपोर्ट दाखल करून घेण्यात यावा. हे गाठोड तुम्हाला कुठे मिळालं साटम?
0: माळ्यावर मागच्या बाजूला.
1: म्हणजे ते मुद्दाम लपवून ठेवण्यात आलं होतं असं म्हणायचंय का तुम्हाला?
0: हो, शक्यता तीच आहे, कारण ते एका खोक्यात होतं.
1: साटम, तुम्ही शोभनाची नख ही केमिकल अनालायझर कडे पाठवली होती ना?
0: होय बाईसाहेब.
1: मग त्यांचा काय रिपोर्ट आहे?
0: तिच्या नखामध्ये वाळलेलं रक्त सापडलं.
1: अच्छा,
0: ते रक्त ओ या रक्तगटाचं आहे बाईसाहेब, आरोपी राम कीर्तिकराच्या रक्तगट.
1: ओ आय सी. आणि शोभनाचा रक्तगट कोणता आहे?
0: शोभनाचा रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे बाईसाहेब.
1: म्हणजे याचा अर्थ असा कि मरण्यापूर्वी मयत व्यक्तीची आणि आरोपीची झटापट झाली असण्याची आणि मयत व्यक्तीने आरोपीला ओरबाडलं असण्याची शक्यता आहे की नाही?
0: नक्कीच असं झालं असणार बाईसाहेब.
1: नक्कीच? हे कशावरून सांगताय तुम्ही साटम?
0: कारण ज्या वेळेस आरोपीला अटक केली त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. बघा,
1: ओरखडे होते? मग तुम्ही त्यांना याबद्दल विचारलं?
0: हो विचारलं ना.
1: मग काय म्हणाले ते?
0: दाढी करताना ब्लेड लागली असं म्हणाला.
1: हो आय सी, दाढी करताना ब्लेड लागली असं म्हणाला. ठीक आहे, दॅट्स ऑल युअर ऑनर.
2: युअर विटनेस साधन. हो, आणि हे रक्तगट असलेले किती लोक असतील भारतात?
0: बरेच आहे साहेब.
2: बरेच म्हणजे काही लाख?
0: काही कोटी.
2: काही कोटी? त्यातले काही हजार तरी लोक पैसे घेऊन किंवा पैसे न घेता रक्तदान करत असतील.
0: नक्कीच.
2: रक्त देणारी किंवा विकणारी या शहरात किमान 3 तरी हॉस्पिटल असतील. नाही
0: शक्यता आहे साहेब.
2: साठम, तुम्हाला रक्त मिळवायला फार लांब तर नाही जावं लागलं ना?
0: म्हणजे मी कशाला रक्त मिळू साहेब?
2: साठम, कपड्यांवर आणि नखांमध्ये रक्ताचे डाग कुठून आले?
0: कुठून म्हणजे आधीच होते साहेब.
2: नाही, ज्या वेळेला तुम्ही माझ्या घरातून कपडे जप्त केले तेव्हा ते नव्हते.
0: होते साहेब, नाहीतर कुठून येणार?
2: का अहो, आता इतक्या ठिकाणी रक्त विकत मिळत की?
0: म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी ते रक्त विकत घेऊन कपड्यावर टाकलंय?
2: तेच म्हणायचंय मला.
0: नाही साहेब,
2: तुम्ही शक्तीवर खोटं बोलताय साठम.
0: नाही साहेब,
2: तुम्ही 11 डिसेंबरच्या रात्री 11:43 ते 12:20 पंचनामा केला?
0: केला साहेब.
2: त्यातच तुम्हाला हे गाठोडे मिळालं?
0: होय साहेब.
2: त्यांनाच हे मानवी रक्त लागलेलं होतं?
0: होय साहेब.
2: पण त्या रात्री तुम्ही पंचनामा केलाच नाही?
0: केला साहेब.
2: ही बातमी वाचा साटम.
0: दिनांक 11 डिसेंबर आज रोजी येथील सुपर बाजार परिसरात 2 गटाची तुरळक चकमक उडाली. दोन्ही गटाच्या लोकांनी लाठ्या काठ्यांचा वापर केला, पण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन शांतता निर्माण केली. DYSP निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली पोलीस इन्स्पेक्टर साळवे, विल्यम, साटम आणि हिवाळे हे रात्री 11:30 पासून 2 PM सुपर बाजार परिसरात गस्त घालत होते. निकम विल्यम बरोबर साटम हे नाव चुकून छापलं गेलं साहेब.
2: स्टेशन डायरी पाहायची?
0: नाहीतर पेपरात वेळ चुकून पडली असेल साहेब.
2: किंवा पंचनाम्यात वेळ चुकीची लिहिली गेली असेल.
0: नाही साहेब.
2: साटम, एक माणूस एका वेळेस किती ठिकाणी असू शकतो?
0: दोन? नाही साहेब, एकाच ठिकाणी.
2: मग तुम्ही कुठे होता, दंगलीच्या जागे की पंचनाम्याच्या जागे?
0: दोन्ही. हसण्यासारखं नाही साहेब. हुतात्मा तांदळ मार्गाचा परिसर शहराच्या टोकाला, दंगल सुपर बाजारला म्हणजे मध्यवस्थित मार्केटला झाली. पंचनामा पूर्ण होईपर्यंत दंगलीची बातमी आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही साहेब. नंतर सोसायटीतून बाहेर पडल्यावर दंगल सुरू झाल्याचं कळलं. मग घाईघाईनं सुपर बाजार लागेल, DYSP साहेब चिडतील म्हणून सुरुवातीपासून दंगलीच्या जागी होतो असंच सांगितलं. म्हणून सांगितलं साहेब की दंगलीच्या वेळेस दंगलीच्या ठिकाणी होतो आणि पंचनाम्याच्या वेळेस पंचनाम्याच्या.
2: तुम्ही सांगता याला पुरावा काय आहे साटम?
0: आता पुरावा काय देणार साहेब?
2: आणि तरी तुम्हाला वाटतं की मी तुमच्यावर विश्वास ठेवावा?
0: हो साहेब.
2: त्या रात्री तुम्ही कुठे होता ते मला माहिती नाही साठा. पण जर तुम्ही पंचनाम्याच्या जागी हजर नव्हता हे मी सिद्ध करू शकलो तर मात्र तुमची जागा कुठे असेल हे मी नक्की सांगू शकेन, तुरुंगात.

श्रोते हो, आत्ताच आपण संघर्ष या नाटकाचा भाग दुसरा ऐकलात. लेखक होते अजित दळवी, सहभागी कलावंत होते मोहन फुले, उल्का देशमुख, अतुल भालेराव, दिलीप अष्टूरकर, अजित दळवी, ओम प्रकाश पतंगे, वसंत कदम, संतोष शर्मा, मधुकर कुलकर्णी, एम डी जोशी, राज पांडे आणि अनुजा दळवी. सादर करते होते विजय रणदिवे. यानंतर ऐकूया एक भावगीत.

0: आणि श्रोते हो, यासोबतच आजच्या नाट्यरंग या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या नाट्यरंग या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नाट्यरंगांतर्गत संघर्ष या नाटकाचा दुसरा भाग आपण ऐकलत. लेखक होते अजित दळवी, सादरकर्ते विजय रणदिवे, सहनिवेदन अपर्णा पारवेकर यांचं. नाट्यरंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळच्या 11:30 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
1: आता काय
0: काय म्हणजे झालेला बदल?
1: आता कशात?
0: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळीराजाची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
0: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
1: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
0: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
1: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
0: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30 मिनिटांनी.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

मैत्रिणींनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं, जीवनामध्ये यश संपादन करावं आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांशी साधलेला संवाद, त्यासोबतच साहित्य, क्रीडा, उद्योग, कला, संगीत अशा अनेक क्षेत्रात घेतलेली भरारी, तसेच महिलांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, या सगळ्यांविषयीची माहिती जाणून घेऊया मैत्रिणींसाठीच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी दुपारी 12 वाजता. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित मैत्रिणींसाठीच्या विशेष वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळच्या 11:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम स्वरलहरी. फोनवरती संवाद साधला आहे सुमिधा कुलकर्णी यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या मराठी चित्रपट गीतांवर आधारित स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, संतुलित विचारांसाठी आपलं मन शांत आणि शुद्ध असायला हवं. निरोगी शरीराची त्याला साथही हवी, वाचा शुद्ध हवी, थोडे बहुत आध्यात्मिक बळही सोबत त्याच्या असायलाच हवं हा आपल्याला जीवनात. या गुणसंपदेतून सुस्नात झालेली व्यक्ती आपलं प्रत्येक काम मनापासून करते, मेहनतीने करते. इदम न मम ही भावना अशा व्यक्तीच्या मनात असते, त्यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावात अहंकार नसतो आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या आहेत. त्यामुळे नक्कीच आपण या साऱ्या गुणांची जपणूक जीवनामध्ये नक्कीच करायला हवी. या विचारासह वळूया आता आजच्या आपल्या स्वरलहरी या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, मला माहिती आहे फोन इन कार्यक्रम म्हटला की आपले सर्व रसिक श्रोते हा कार्यक्रम ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात, त्यांना खूप उत्सुकता असते आजच्या कार्यक्रमामध्ये कोणत्या श्रोतांचा फोन समाविष्ट केला जाईल आणि त्यांच्या आवडीची कोणकोणती गाणी आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. तेव्हा आपली ही उत्सुकता शिगेला पोहोचण्यापूर्वीच कार्यक्रमातला पहिला फोन मी घेते. बघूयात आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी पहिला फोन कोणत्या श्रोता मित्रांचा आलेला आहे तो. हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, मी विठ्ठल पिसाळ बोलतो, यशवंतग्राम कावलगाव तालुका पूर्णा इथून बोलते मॅडम.
0: स्वागत आहे आपलं आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
1: माझं दुकान आहे मॅडम लेडीज टेलरचं. आपण सुमेधा मॅडम बोलता ना?
0: हो हो.
1: बरेच वर्षापासून आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे, सोरारी आणि हलवा कसवानी.
0: आणि छान वाटतंय की नाही बरं तुम्हाला, म्हणजे सर्वच श्रोत्यांच्या पसंतीचा असा हा कार्यक्रम, नाही का?
1: हो ना मॅडम, हे आवडता कार्यक्रम आहे मॅडम.
0: हो ना. अजून कोणकोणते कार्यक्रम आवडतात बरं आकाशवाणी परभणी केंद्रावरील?
1: आवड बळी राजाची पुन्हा शेत शिवार गाता रे मेरा दिल आणि सकाळचा भावांजली एक भक्तिगीतेचा कार्यक्रम आवडतो पुन्हा.
0: छान. एकंदरीत तुम्ही जे मला आवडीचे कार्यक्रम सांगितलेत ना तुमच्या, त्यावरून मला वाटतंय की तुम्हाला संगीताची गाणं ऐकण्याची खूप आवड असावी, नाही का?

0: हो ना मॅडम, संगीताची फार आवड आहे मॅडम, आणि आकाशवाणी केंद्रावरील म्हणजे गाण्याची आवड जास्त आहे मॅडम, कारण की आकाशवाणी केंद्रावर नवीन पुराने मेडियम गाणे ऐकायला भेटतात, पुन्हा संगीतकार गायक गीतकार हे सगळं सांगितलं जाते ना मॅडम आकाशवाणी केंद्रावरून,
1: म्हणजे गाणं ऐकून मनोरंजन होतं आणि माहितीही प्राप्त होते.
0: हो ना मॅडम,
1: आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे बर का, म्हणजे मोबाईलवर गाणं ऐकणं किंवा आता तर इतकी साधनं झाली आहेत नवनवीन, परंतु कितीही टेक्नॉलॉजी बदलली तरी आम्ही आकाशवाणीवरून जे गाणे ऐकतो ना ते रेडिओतून ऐकलेलं गाणं आम्हाला खूप आवडतं.
0: हो ना मॅडम, कसं आहे म्हणजे रेडिओ गाणं ऐकणं म्हणजे मजाच आलं काय मॅडम
1: खरंच. आणि जे रेग्युलरली कार्यक्रम ऐकतात ना त्यांना खऱ्या अर्थाने यात काय गंमत आहे किंवा यातून मिळणारा जो आनंद आहे तो ते फील करू शकतात किंवा तो ते त्यांना जाणवू शकतो, नाही का?
0: हो ना मॅडम, हो बरोबर आहे मॅडम.
1: आवडते गायक गायिका कोण आहेत बरे आपले?
0: माझे लता मंगेशकर आणि शिबूर कुमार मॅडम.
1: वा खूप छान. लता दिदींचा आवाज तर खरोखर म्हणजे इतका गोड मंजूळ, खूप वैविध्यपूर्ण असा त्यांचा स्वर आवाज.
0: हो मॅडम बरोबर,
1: नक्कीच त्यांनी गायलेल्या प्रत्येक, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, चित्रपट गीत असो, मग ते हिंदी असो की मराठी असो किंवा त्यांनी गायलेली लावणी असो, कुठलाही गीत प्रकार असो, पण त्यांनी गायलेलं गाणं हे प्रत्येकाच्या ओठी येतच आणि प्रत्येकाच्या मनाला ते भावतच, अगदी अंतःकरणाला स्पर्श करणारा असा लता दिदींचा आवाज आहे, नाही का?
0: हो ना मॅडम. हो,
1: तुम्हाला कोणतं बरं गाणं लता दिदींच्या आवाजातलं सर्वात जास्त आवडतं?
0: मला बेताब चित्रपट मॅडम जब हम जवांग हे गाणं गायलेलं मॅडम.
1: अच्छा, ते तुमच्या खूप आवडीचं गाणं आहे.
0: हो मॅडम,
1: खरंच खूप छान गाणं आहे. हा ते खूपच मॅडम,
0: कोणतं पण लता दिदींच्या आवाजातलं कोणतं पण चांगलं टाका मॅडम,
1: चालेल.
0: आणि या गाण्यासाठी आमचे 2-3 मित्र आहेत मॅडम.
1: बोला.
0: आमचे त्रिमगजी लोखंड आहेत गोविंदपूरचे, शेख अकबर आहेत कावलगोचे, आणि रघुनाथ दुकानदार आहेत कोंदवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूरचे.
1: तुमच्या या साऱ्या मित्रांसह ऐका तुमच्या आवडत्या गायिकेच्या आवाजातील, अर्थातच लता दिदींच्या आवाजातील हे सुमधुर गीत.
0: थँक्यू मॅडम.

0: नमस्कार, कोण बोलता बरं आपण?
1: मी साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलतोय मॅडम.
0: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
1: मॅडम शेती काम करू राहिलो मी. आमच्याकडे काही अजिबातच पाऊस नाही.
0: पावसाची वाट बघताय?
1: पावसाची वाट बघतो आणि शेतीचे काम चालले.
0: येईल येईल, लवकरच पाऊस येईल. संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या पावसाचं वारं वाहू लागलंय असं म्हणायला काही हरकत नाही. ठिकठिकाणी पाऊस येतोय. तुमच्याकडेही नक्कीच लवकरच पावसाचं आगमन होईल आणि तुम्ही सर्वजण आनंदून जाल.
1: आपलं लक्ष आहे आमचं शेतकरी माणसाचं, काय शेतीवरच आमचं जीवन आहे.
0: खरंच आहे. खर तर शेती हा प्रमुख व्यवसाय आपल्या भारत देशाचा आहे आणि शेतकरी हे आपल्या देशाचे प्रमुख आर्थिक आधारस्तंभ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सध्या शेतीमध्ये थोडस पावसाचं प्रमाण कमी अधिक होत असल्यामुळे समस्या निर्माण होतात, पण आपण भारतीय असे आहोत की प्रत्येक समस्येतून कुठला ना कुठला उपाय आपण शोधून काढतो आणि आलेल्या समस्येवर मात करतो.

0: नाही का?
1: हो आणि आम्ही परभणी चंद्राचे सकाळी बातम्या आणि दिल खुलास आणि ते याची फिल्मचे गाणे असते ना आणि सर्व म्हणजे आम्ही त्याचा रुपरेषा सकाळी 7 वाजता रुपरेषा ऐकतो आणि त्यानुसार आम्ही लक्षात नाही राहणार म्हणून सनी लिखी करून घेतो.
0: बरं.
1: हो आणि त्या पूर्ण दिवसभराच्या कार्यक्रम लिखी करून मग पुन्हा ते डायरीमध्ये लिखाण करून सनी वेळेवर गाणे ऐकतो आम्ही.
0: किती छान. म्हणजे तुम्हाला खूप आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आवडतात.
1: हो.
0: अच्छा, कुठलं गीत ऐकायचं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
1: आला आला वारा संजय पावसाच्या दारा.
0: छान. पावसाची वाट तर आपण सर्वच जण अतिशय आतुरतेने बघतोय. काही ठिकाणी पावसाने आपण सर्वांना आनंदून टाकलेलं आहे त्याच्या आगमनाने, आणि काही जण आणखीही प्रतीक्षित आहेत.
1: त्यामुळं आला आला वारा संजय पावसाच्या धारा हे गीत सर्वांसाठी द्या बा.
0: नक्की.
1: धन्यवाद आमचा कॉल घेतल्याबद्दल.
0: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपणही कॉल केलात त्याबद्दल आपले धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. स्वरलहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं? आपण
1: मी ठाकर वादेटनातून चंद्रकांत बापूराव शेवलकर बोलतो.
0: स्वागत आहे आपलं. काय सुरू आहे, काय करतात सध्या?
1: आता 56 दिवसापासून दिंडी येत आहेत आमच्या.
0: हो, आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुरलेली वारकऱ्यांची दिंडी यात्रा लवकरच सुरू होईल, नाही का?
1: हो ना.
0: खर तर आपण सर्वजणच या पर्वाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो, नाही का?
1: दरवर्षी तसंच होतं ना, कधी येते आकराडे, कधी येते आषाढी, असं वाट पाहतच पाहतो. आमच्या तर गजानन महाराजांची दिंडी येते. आमचे जावई पहिले 14 वर्ष पायात न घालता वारी केली, 12 वर्षी.
0: किती छान. बरं, किती बरं, श्रद्धा आपली भगवंतावर असते की नाही?
1: हो ना, भरपूर असतील म्हणून श्रद्धाच फळ देते ना देवा. माझं पण इतकं 0 बजेट होत. मुलाला शिकवलं आमच्या पत्नीनं शेतामध्ये काम करून. मुलगी इंजिनियर झाली, एक मुलगी पोस्ट ऑफिसला, एक शिक्षिका मुक्ताईनगरला.
0: वा, किती छान. बरं, म्हणजे आपल्या परिश्रमाचं, आपल्या कष्टाचं सुफळ असं फळ आपल्याला मिळतच, नाही का?
1: हो ना, देव देतेच आपल्याला, इच्छा पुरी करतच असते.
0: तसं
1: आता मी फोन लावला, इच्छा पुरी झाली माझी.
0: खरंच आहे, म्हणजे आपण फक्त प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि देवावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा, नक्कीच आपल्या इच्छा तो पूर्ण करतो, नाही का?
1: एक दिवस तरी होतच असते, म्हणतात ना मेहनतीला फळ कधीतरी मिळतच असते. तसंच आता माझं घर नाही का, मला पूर्वी घर नव्हतं घर, आता मुलगा शिक्षक झाल्यामुळे इथं घर बांधलं, दुसरा मजला बांधला. काल आमचे गुरु आलते, त्यांना पाययात्रा गंगाकडे पर्यंत गेलो. श्रद्धा ठेवावं लागते देवावर. काय जन्मात अंधश्रद्धा,
0: श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये एक थिक लाईन आहे. आपल्याला कळायला हवं की आपण श्रद्धेकडे झुकायचं की अंधश्रद्धेकडे, हे प्रत्येकाने ओळखून वागायला हवं, नाही का? पण श्रद्धा ही श्रद्धाच असते आणि सृष्टीकर्ता ईश्वरावर श्रद्धा आपली असायलाच हवी, नक्कीच असायला हवी. फक्त ती अंधश्रद्धा होणार नाही याकडेही तितकंच आपण दक्षतेने कटाक्षाने लक्ष द्यायला हवं, हेही तितकंच खरं.
1: आता माझ्या घरातील पत्नी लता शेवलकर, मुलगा देवेंद्र शेवलकर, पूजा शेवलकर, सुनबाई, संस्कार नातू आणि

0: ईश्वरांजली नाते.
1: वा, घर म्हणजे भरलेलं गोकुळ आहे तुमचं.
0: हो, भरलेलं गोकुळ आहे.
1: खरंच खरंच मस्त. कुठलं गीत ऐकायचंय आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
0: प्रल्हाद शिंदेचे तेलगे सखे तेलगे सखे पंढरीला.
1: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात आणि आम्हा सर्वांशी छानसा संवाद साधलात.
0: आपण फोन घेतला याबद्दल दिलगीर आहे.
1: आपलेही धन्यवाद.

0: नमस्कार धनंजयला बोलतोय.
1: नमस्कार, स्वरलहरी हा कार्यक्रम काय करता बरं आपण?
0: बघा ताई, माझी गंगापूर मध्ये बूट चप्पल रिपेरिंगची दुकान आहे आणि आपल्या परभणी आकाशवाणीच्या सर्व कार्यक्रमाचा मोबाईल ऍपवर आनंद घेतो. बघा ताई,
1: वा किती छान. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण आकाशवाणी परभणी केंद्रावरील सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता, नाही का?
0: हो हो हो. आणि बघा, आणि संध्याकाळी घरी गेलो का रेडिओवर ऐकतो बरं का, शेत शिवार ते रेडिओवर ऐकतो मी.
1: वा छान, म्हणजे तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर रेडिओ ऐकण्यासाठी करता आणि पारंपरिक रेडिओच्या माध्यमातूनही तुम्ही रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्याची तुमची जी आवड आहे ती पूर्ण करता.
0: होत आहे. आणि मला दोन रेडिओ मला तरी, एक दुकानावर आहे आणि एक घरी आहे.
1: म्हणजे संपूर्ण परिवारासह तुम्ही आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम ऐकता. काय बरं, काय सांगाल आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी काय सांगाल बरं?
0: परभणी म्हणजे आकाशवाणी म्हटलं ना बघा, आपलं एक मित्र आणि एक सखा, म्हणजे आकाशवाणी असे अनेक अनेक आपण शब्द लावू शकतो बघा. म्हणजे उसाची सुरुवात जर व्हायला असेल तर आकाशवाणी पासून सुरुवात होती बघा.
1: खरंच आहे. आणि हे अगदी पूर्वापार कित्येक वर्षांपासून घराघरात चालत आलेली गोष्ट आहे, नाही का?
0: 90 वर्ष पूर्ण होऊन गेले आकाशवाणीला. आणि आकाशवाणी म्हणजे जर्मनी आणि महाराष्ट्रामध्ये परभणी आकाशवाणी असं बघत आहे.
1: किती छान, खूप छान. सहज भरभरून आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राला, केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांना ऐकत जा, प्रतिसाद देत जा. कुठलं गीत ऐकायचंय आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला?
0: बघत आहे एक फार सुंदर मराठी गीत बरं का, आशा सराफ बॉम्ब बॉम्ब मराठी सुरची, म्हणजे फार सुंदर असं अभिनय केलं त्यांचं. आत्तामध्ये 4 तारखेला वाढदिवस बघत आहे आणि गाण्याचे बोल आहे मला परिचय पंख मिळाले, असं एक फार सुंदर गीत बघत आहे त्या चित्रपटामध्ये बरं का. आणि काही मित्र नाव सांगितलं चालेल का?
1: हो चालेल, सांगू शकता.
0: आपले मित्र आहे विजय बाईस आहे, आरेफ भाई आहे, साहेबराव पाटील आहे आणि आपले सर्व आकाशवाणी परभणीचे सर्व रक्षित होते आणि सर्व नियोजकांना सर्वांना आपण ह्या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊयात.
1: आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आता ऐका तुमच्या सर्व मित्रमंडळींसह तुमच्या आवडीचं हे छान संगीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार. स्वरलहरी हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
0: नमस्कार ताई, नमस्कार. मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
0: धन्यवाद धन्यवाद ताई. ताई, माझं गावात सलूनचं दुकान आहे आणि सलूनच्या दुकानमध्ये आपलं परभणी स्टेशनचे सर्व कार्यक्रम ऐकतो ताई मी, आणि मला ते आवडतं सुद्धा कार्यक्रम सर्वच.
1: बर, काम करत करत आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आपण आनंद घेता.
0: हो, आनंद घेतो ताई. आणि ताई, आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला त्याबद्दल मी आपल्या स्टेशनचा आभारी आहे सर्वांचा, कारण तुम्ही तोडलेली हा कार्यक्रम सुरू केला त्याबद्दल.
1: नक्कीच. स्वरलहरी आणि हॅलो आकाशवाणी हे
0: श्रोत्यांच्या
1: आवडीचे दोनही फोन इन कार्यक्रम आता आपण पुन्हा एकदा सुरू केलेले आहेत आणि नक्कीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये श्रोतांचं अगदी भरभरून प्रतिसाद आहे. कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या दिलेल्या वेळेत सतत फोन कॉल्स आम्हाला कार्यक्रमासाठी येत असतात.
0: आम्ही बरेच दिवसाची या कार्यक्रमाची वाट पाहत होतो, तो आता क्षण आला असता येतात, त्याबद्दल आम्ही खूपच आनंदी आहोत. आणि मी आपला फार जुना श्रोता आहे, त्यामुळे आपले कार्यक्रम आपली आवड आपली पसंत सर्व ऐकतो ताई, आणि पत्र सुद्धा पाठवतो कार्यक्रमामध्ये.
1: असेच आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रम नेहमी ऐकत रहा, कार्यक्रमांना भरपूर प्रतिसाद देत रहा.
0: हो ताई, आणि एक आनंद बातमी ताई, परवा दिवशी म्हणजे आपलं मंगळवार आणि बुधवार चांगला पाऊस झाला ताई आमच्या इकडे, दोन दिवस एकदम चांगला पाऊस झाला.
1: वा छान, म्हणजे पावसाळ्यातल्या पहिल्या पावसाने हजेरी लावलेली आहे आणि तुम्ही सर्वजण त्यामुळे आनंदून गेलेले आहात.
0: हो ताई, आनंदी आनंदी आहोत आम्ही, कारण आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत होतो आणि तो क्षण आलेला आहे. पाऊस पडलेला आहे ताई, आणि तुमच्याकडे पाऊस झाला ताई?
1: हो, आमच्याकडे पण सुरू झाला पाऊस.
0: हो का? बरं बरं, चांगली गोष्ट. देवाला हेच मागणं आहे की पाऊस चांगला पडू दे आणि शेतकऱ्याला सुखी ठेव, सर्वांना सुखी ठेव.
1: खरंच खरंच, संपूर्ण देशभरात भरपूर पिकांना हवा तसा पाऊस पडायला हवा आणि शेतकरी राजाला समृद्ध करणारा असा व्हायला हवा, नाही का?
0: होत आहे होत आहे, बरोबर.
1: आता पहिला पाऊस पडला म्हटल्यानंतर पहिल्या पावसासोबतच्या आपल्या अनेक आठवणी असतात, नाही का? अगदी बालपणापासूनच्या. मग तुमच्या जीवनातील आतापर्यंतची कुठलीही पहिल्या पावसाची एक आठवण सांगता येईल?
0: आता मी एकदा लहानपणी आमच्या गावात, थोडस एक गाव दूर आहे जरा खेड, त्या खेड्यापर्यंत आम्ही दोघं तिघं म्हणजे आमच्या आत्याबाईला पोहोचण्यासाठी म्हणजे त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी चाललो होतो, कारण आमच्या गावची एसटी उकळी होती आमच्याकडून ताई.
1: अच्छा.
0: तर त्यावेळेस आम्ही म्हणजे त्यावेळेस पहिलाच पाऊस होता, त्यावेळेस आम्ही पावसामध्ये खूपच भिजलो होतो ताई, चुकून येत आणि वापस.
1: बरोबर,
0: तो क्षण लहानपणी आठवतो ताई मला.
1: किती छान. बरं, असे काही क्षण असतात आपण आपल्या मनाच्या बंद कुपीमध्ये साठवून ठेवलेले आणि पहिल्या पावसाच्या आठवणीतले क्षण तर काही औरच असतात, असं म्हणायला काही हरकत नाही का?
0: हो नाही.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे बरं आपल्याला?
0: आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलंही एखादं पावसाचं गीत द्या ताई. आणि या गाण्यासाठी काही आमचे दोन तीन मित्र घ्यायचे
1: सांगा.
0: आमचे मित्र वसारीचे एकनाथ काळे आणि आमचे जिवंत कडू गौतम रायबोले आणि आमच्या गावातले खास करून भाऊराव बादल पाटील, हे खूप ऐकतात आपला कार्यक्रम ताई.
1: छान छान, तेव्हा आता ऐकूयात तुमच्या सर्व मित्र परिवारासह हे छान संगीत.
0: धन्यवाद ताई,
1: फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.

श्रोतहो, आत्ताच आपण स्वरलहरी हा मराठी चित्रपट गीतांवर आधारित फोन फरमाईश कार्यक्रम ऐकलात. आजच्या स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीवरून संवाद साधत होती सुमेधा कुलकर्णी ही आपली मैत्रीण. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या स्वरलहरी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच मनोरंजक कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

फोन इन कार्यक्रम सोडलरी आपण ऐकलात. फोनवरती संवाद साधला होता सुमेधा कुलकर्णी यांनी. सोडलरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहितीये. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना

0: मात्र तितकी जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती. पण वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. आता पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाच्या माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढलं. वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर हिनं बायकोनं आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरनी म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो. का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिनंच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे इथून निघायची तयारी झाली, पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. इकडून तिकडून मदत करून हिनं थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर, त्या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबचे, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. मी हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबचे म्हणून की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, मी तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाचे होते, माझा पुत्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठं तर कुणीलं होतं, यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊत नाही, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचा यकृत मिळू शकतं किंवा काही
2: विशेष काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी

0: कसं काही नाही म्हणू, मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरनाच त्यांनी सांगितलं की बर
0: तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च मुळे तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डोनर, मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण, तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहे तुम्हाला बघणार कोण. तर हिना म्हणजे जसं होईल तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी तर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊन. मग हिना म्हणजे मी स्वतःच देणार आहे शेवटपर्यंत. हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होत त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही, मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली, मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत, पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो. आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे ही ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितली त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार, कुणाची बघायची पण काही गरज नाही, मी आहे तुमच्या पाठीशी.
1: आणि मला तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगता वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं नशिबानं भेटते त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होत त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते पाच्ची पुतण्या आणि मुलगा मोठं तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला आवड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल हिची नाजूक परिस्थिती झाली आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं. आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी राहतं घर पण विकावं लागलं पण काही वाटत नाही. आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकर दोघं पण सुखाचं आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आले. मुलगा आता जॉब करू लागलाय त्याच्या 8-10 हजार मेडिसिन टेस्ट ही सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही, म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये, पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर, कशी परिस्थिती उद्भवणार आहे, तिच्या जीवाचं काय होईल, माझं काय होईल, मुलांकडे कोण बघेल, हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
0: आले होते. मी तेवढा सक्षम नव्हतो, फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहे, तिला पण घेऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होत. तेवढपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली आहे परिस्थिती आपल्या हातूनच झाले, आपण केलो नसतं तर झालं नसतं. चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आयुष्यातली. आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही बाकी विचार लेकरा बाळाचा तर येणार
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची अंकिता मॅडम डॉक्टरला, अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या, एवढं धीर द्यायला दोघाला पण तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेडपाशीच बसून त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जिव्हाळा एवढा ही वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही, नातेवाईकातलं रक्तातलं देखील तयार होत नाही, बायको तयार झाल्या आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते. इकडून तिकडे फिरत तिकडून इकडे फिरत इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचले नाही तिनं तिथेच फिरत गेली सगळीकडे. इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडे टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं
1: म्हणजे खूप खंबीरपणे त्या

0: या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
1: तुला आता सांगता येणार नाही तेवढं, पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
0: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करते हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या, काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
1: सतीने जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणलं. ती खरी सती साहेब म्हणून पोस्ट टाकली होती मी. ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं, पण साक्षात मी सावित्री पाहिली माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय, अर्धांगिनी, कारण तिचं अर्धांग म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा बायको, अशी पोस्ट होती.
0: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली. तुमच्या दोघांमधलं ना या सगळ्या प्रसंगानंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
1: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हार्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझं मला जाणवते. हा, तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
0: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
1: हा, प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील.
0: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
1: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांचं पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्यापैकी मीच ठेवतो, नंतर कोण यांना बघणार? मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ती थोडी कठीण आहे, पण होईल. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालं तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
0: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे होऊन?
1: 3 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
0: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
1: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित अगोदर करत होतो. आता कोणालाही वाटतंयच ना, पुन्हा ह्याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोज, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करेल.
0: ताईनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
1: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा, मी म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढचं आयुष्य आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या ना काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं किंवा तुझं आयुष्य संपलं तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्या वेळेस हिनं धीरे देत गेली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम मला म्हणते कसले हेल्थीत मी करून दाखवते होतोय. आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होत.
0: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
1: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काही आहे, प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठंतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसती. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिवाळा

0: महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर, लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं, एक ऑपरेशन झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना डॉक्टर, मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंट कडे घेऊन जायचे, यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे डिपेंड डोनर राहतात त्यांच्या रक्तातले डोनर आणि सरते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं होत. म्हणजे ही पण परिस्थिती बघितली मी. त्याच्यामुळे तर बायकोचा अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढलं, सगळंच काही. आता स्वतःची माय मी दिलेली बघितली नाही लेकराला. त्या लेकराला लागणार होत, म्हणजे गरज होती डोनरची, माईचं मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या. म्हणजे आईचा एक जन्म दुसरा जन्म बायकोचा.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते. माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुकवरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकांशी प्रेम असणं.
2: मैत्रिणींनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडं जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळं शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम. हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
2: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 ला लग्न झालं मॅडम माझं.
1: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही, किंवा त्यांना काही आजार होता असा?
2: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल करेल, आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीप पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांची पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ हुलाल्यात, अपचन हुलालं. मग आम्ही गंभीर्या डॉक्टरकडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणजे. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झाले, ह्यांना पण वाटलं आता

0: चांगलं झालं, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीरे डॉक्टरकडे. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती
1: हाँ.
0: पण ती प्रकृती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणले. ह्यांनी महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला. मग मला काय आभाळ कोसळलं, जमीन पाया खरली, हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकरं, एक 7वीला मुलगी 12वीला मुलगा होता, दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकरं, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं बोलालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं, त्यांच्या दोस्तांनी म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग
1: बरोबर.
0: तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्यानं, असं म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरेच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही. तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं. त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे, आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लांबतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला, काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले, आता आमच्याकडे काही पर्यायच नाही, म्हणलं आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा म्हणले, तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अम्बुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथं. तिथं गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केले त्यांनी, लयच बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत म्हणले. मी म्हणले मीच हा म्हणलं डोनर. तर बायको तर एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेचं घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही KEM ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझच घ्या मॅडम. मला मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली, टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की 2-3 माणसं वारलं त्याच्यामुळे. पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते, त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही म्हणलं, हा माणूस गेला तर माझं घर कसं उभा राहणार, ह्या लेकरांचं मला तर होत नाही करणं, सगळंच काही तोच करू शकतो नवराच,
1: बरोबर.
0: मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मला बाहेरचं काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं KM मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे, म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं. मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरने सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची, आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती, नको देऊ, तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे. पण माझे छोटे 2 भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते, ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते.

0: ताई, तुझ्या पाठीमागे आम्ही आहो. तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. त्यात आई वडील अडाणी होते, त्यांना काय माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येते आमची ताई आणि निमणा, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ भाच्यांनी भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम तुकला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला.
1: हा, तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं, म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत.
0: मुलाला माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
1: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खरं तर जीवनदान दिलं तुम्ही.
0: हो मॅडम.
1: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं, काय विचार करत होतात तेव्हा?
0: ते मी सगळं देवावर आणि डॉक्टर सोडले होते मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ भाचा भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडम ने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
1: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
0: हो मॅडम, बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणले तुला 65% द्यावं लागेल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टर समोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होतं, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टरांसमोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या मनाला धीर दिले, अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच. म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
0: हा हा हो मॅडम.
1: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
0: हो मॅडम.
1: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
0: नाही मॅडम, मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
1: आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
0: नाही मॅडम, मला काहीही त्रास नाही आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
1: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
0: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं मला. मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी, आपलं काय करणार असं वाटलं मला. म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही, मी आहे. आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं.

0: त्यांच्या जवळ म्हणजे माझ्या मालकाजवळ असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
1: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट. तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये, तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
0: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव. आणि जरी आता हे मी सांगते, घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठी ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटते. पोटात गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा असा संसार होत नसते.
1: महिलांनी स्वतःच आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम,
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीनं सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: होती म्हणून राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद, याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराड्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण

म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो, पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे, की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते, अशावेळी

श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो, पण जेव्हा आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे, की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते, अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा, कारण कुंभक, बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात, किंवा भस्त्रिका, कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्रः. विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर, गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविक बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारानं वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणवसाधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीजमंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात, की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान, प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

अथ योगानुशासनम। मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे। आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र द्वारा केंद्र निदेशक कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे। ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही। आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

कीचकवध या चित्रपटातलं सुधीर फडके लता मंगेशकर आणि सहगायकांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. वैजयंता या चित्रपटातलं गीत ऐकूया, आशा भोसले यांनी गायलेलं. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: श्रुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर

0: हिमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं गीत वैशाख वणवा या चित्रपटातलं. गीतकार ग.दि. माडगुळकर, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: ಇದಿರೆ ಗುಮು ಮಾಹೇರ್ಲಾದಾತೆ
1: ಹೋಶೆ
0: ಗುಮು ಮಾಹೇರ್ಲಾದಾತೆ ಹೋ ನಾಖವಾ

यशोदा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते चंद्रकांत खोत आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. गीतबहार कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं सर्व साक्षी या चित्रपटातलं गीत. गीतरचना इंदिरा संत यांची आहे आणि संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातलं गीत ऐकूया. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीताचे शब्द पी सावळाराम यांचे आहेत आणि या गीताला संगीतबद्ध वसंत प्रभू यांनी केलं आहे.

0: कन्यादान या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला तर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीकरता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ

0: गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं आहे. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाक्कल, मुंदेनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी दिला आहा.

भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटक आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. FHI प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलं. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि टी20 मालिकेतल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमूग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे, फुलाचे, पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून यावर्षी 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियान

0: दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20,00,000 झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदी काठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदी काठावरील 7, उत्तर मांड नदी काठावरील 6 तर वांग नदी काठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आमची यानंतर प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. वीणा बर्वे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं पहावाधारा कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची ही मालिका आपण ऐकतोय. आज या मालेमध्ये ऐकूया प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: गेल्या शतकात मराठी साहित्यात जे लेखन झालं त्यात अनेक समर्थ साहित्यिकांचं लक्षात राहण्यासारखं काम आहे, पण त्यातलं बरंचसं लेखन हे वास्तववादी जीवनमूल्यांबद्दल बोलणारं, जगण्याचा अनुभव आपल्यासमोर ठेवणारं आहे, ज्याला जानर रायटिंग किंवा विशिष्ट साहित्य प्रकारात मोडणारं लेखन म्हणता येईल असं लेखन करणारे आणि ते सातत्याने करणारे लेखक क्वचित आहेत. सायन्स फिक्शन हा साहित्य प्रकार अशा दुर्लक्षित साहित्य प्रकारातलाच मानता येईल आणि जयंत नारळीकरांचं त्यातलं लेखन हे फारच लक्षणीय म्हणण्यासारखं आहे. नारळीकरांचं लेखन हे सातत्याने सायन्स फिक्शन पद्धतीचं आणि कायम नव्या वैज्ञानिक संकल्पना कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपातून मांडणारं राहिलं आहे. विज्ञान काल्पनिकांना मराठी साहित्यात एक लक्षवेधी आणि प्रतिष्ठित साहित्य प्रकार म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. ते स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे शास्त्रज्ञ असताना हे करू शकले ही गोष्टही विशेष आहे. नारळीकरांच्या लेखनात संकल्पना महत्वाच्या असतात हे अगदी त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात यक्षांची देणगी मध्येही लक्षात येतं. यातली दर कथा एका महत्वाच्या वैज्ञानिक संकल्पनेला वाचकांपुढे मांडते. मात्र बहुतेक कथांमध्ये एकदा कल्पना समोर आली की तिचा विस्तार खूप होत नाही, त्यामुळे कथा अत्यंत लक्षवेधी असूनही गुंतागुंत टाळून चटकन संपतात. प्रेषित या आपल्या पहिल्या कादंबरीत त्यांनी हा विस्तार आणण्याकडे लक्ष दिलंय. प्रेषितमध्ये मुळात नारळीकरांना केवळ सायन्स फिक्शन हाच साहित्य प्रकार आणायचा होता का हे सांगता येणार नाही, कारण प्रत्यक्षात इथे आणखी एका महत्वाच्या साहित्य प्रकाराला जागा तयार आहे, तो म्हणजे कमिंग ऑफ एज. कमिंग ऑफ एज म्हणजे नायक वयात येतानाचा काळ मांडणारी कथा. आता हे वयात येणं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. कधी त्यात प्रेम आणि नाती याबद्दलची जाण असू शकते, कधी सत्य किंवा ज्ञानाचा भाग असू शकतो, तर कधी मुख्य पात्राच्या वास्तवाच्या कक्षा रुंदावून तिच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. प्रेषितमध्ये या सर्वच प्रकारच्या वाढीची सरमिसळ पाहता येते. त्याला वेगळा पैलू येतो तो त्यातला नायक परग्रहावरून आलेला असल्याने. सुपरमॅन या पात्राची मूळ कथा माहीत असलेल्यांना प्रेषितचा सुरुवातीचा भाग काल एल च्या पृथ्वी प्रवेशाची निश्चित आठवण करून देईल. संकटग्रस्त ग्रहावरून आलेलं हे बाळ पृथ्वीवर येऊन पोचतं ते साल असतं 2025, म्हणजे अगदी हेच साल. तेव्हाच्या शाळा मुलांना घर बसल्या शिकवत असल्याचा प्रेषितमध्ये एक उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याकडेही मुलांवर हीच पाळी आली होती, हा मात्र योगायोग. एका परीने हे बाळ किंवा आलोक याच्याकडेही सुपर पॉवर आहे, परंतु आलोकची शक्ती अधिक प्रमाणात बौद्धिक आहे. त्याची वाढ झपाट्याने होते आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तो कितीतरी पुढे आहे हे त्याच्या अडॉप्टेड आईवडिलांच्या लक्षात यायला लागतं. नारळीकरांच्या कथांमध्ये भारतीय पात्रांसह इतर प्रांतीय पात्रही आवर्जून हजेरी लावतात. त्याप्रमाणे इथेही आलोकचे समवयस्क सँड्रा आणि चेंग महत्वाची भूमिका पार पाडतात. प्रेषित ही साहस कथा नाही किंवा निव्वळ रंजक अद्भुत कथानक मांडण्यावर

0: ही तिचा भर नाही. ती विज्ञान कथेचा विचार वास्तवाच्या चौकटीसह करते. कथा लिहिताना नारळीकरांनी नजीकचा भविष्यकाळ वापरला असला तरी हा तेव्हाच्या वर्तमानाच्या भक्कम आधारावर उभा आहे. त्या काळाचं तेव्हाच्या वैज्ञानिक वास्तवाचं हे लॉजिकल एक्सटेन्शन आहे. प्रेषितला पुरेसा कथा विस्तार असला तरी माझ्या मते हे कथानकही नारळीकरांनी त्याच्या लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत जाऊ न देता थोडं आधी संपवलंय. पण तरीही आलोक आपल्याला आवडून जातो. परग्रहवासी असूनही त्याने दिलेला मानवतेचा संदेश आपण आजही ऐकण्यासारखा आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:21 झाली आहेत. आता पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे जनावरांसाठी अप्रचलित खाद्य.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्याकडे दुपटी जनावरं, वाढणारी वासरं, कालवडी, गाभणगाई, म्हशी, गोरे, बैल अशी अनेक जनावरं असतात. या जनावरांसाठी रोजच्या खाद्याचा प्रश्न हा सोडवावाच लागतो. दुपट्या जनावरांना तर दररोज प्रत्येकी 15 ते 20 किलो हिरवा चारा खाऊ घालणे दूध व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यकच असते. आपल्याकडे हिरवी वैरण, वाळलेली वैरण, त्याचप्रमाणे आंबवण्यातले महत्वाचे घटक पदार्थ इत्यादींचा नेहमीच तुटवडा असतो. त्यांचे बाजार भाव आपल्याला न परवडणारे असतात आणि हिरव्या चाऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. वाढलेल्या कडब्याचे भाव कडाडले आहेत आणि अशातच दुष्काळी वर्ष अधूनमधून येत असतात. या सर्व कठीण परिस्थितीत आपली किमती मोलाची जनावरे जगवणे कठीण होऊन बसते. एकतर विकून टाकावी लागतात अथवा सोडून द्यावी लागतात. अशी वेळ येऊ नये म्हणून जनावरांच्या खाण्यात अप्रचलित खाद्यपदार्थांचा वापर करावा. पशुतज्ज्ञांनी आणि जुन्या जाणकार पशुपालकांनी असे काही अपारंपरिक खाद्यपदार्थ शोधले आहेत. कडबा, बरसीम, लसूण घास, मका, गवते, भुईमूग पेंड, सरकी पेंड, तुरचुणी, गव्हाचा भुसा या पारंपरिक पदार्थांचा वापर न करता अपारंपरिक पदार्थांचा उपयोग करावा. गव्हाचे काड, भाताचे तूस, तूर टरफले, उसाची चिपाडे, उसाचा भुसा, वाढे, युरिया, मळी, गुळाचे घट्ट द्रावण या व्यतिरिक्त वेगवेगळ्या झाडांची पाने, पाला, फळांची सालं, चोथा इत्यादी पदार्थांचा वापरही जनावरांच्या खाद्यात करता येतो. अर्थात या अप्रचलित खाद्यपदार्थांवर विशिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया करूनच मग ते खाद्यपदार्थ वापरता येतात. 4 किलो युरिया, 12 किलो मळी 10 लिटर पाण्यात मिसळून कढईत 100 डिग्री तापमानापर्यंत अर्धा तास उकळून 16 किलो गव्हाचा काड आणि भुसकटासोबत चांगले मिसळावे अशा या तयार होणाऱ्या खाद्याला युरोमोल असे म्हणतात. हे युरोमोल इतर खाद्यांसोबत देता येते. ऊस गळीताचा हंगाम सुरू झाल्यावर प्रचंड प्रमाणात चिपाडे आणि भुसा उपलब्ध होतो. अशा वेळी 100 किलो बारीक असा ऊसाचा भुसा फरशीवर पातळ थर करून पसरावा. त्यावर झारीने 15 ते 20 किलो 3% सोडियम हायड्रॉक्साईड विमलाचे द्रावण शिंपडावे. मिश्रण चांगले मिसळून त्याचा पुन्हा थर पसरावा. सूर्यप्रकाशात चांगले वाळवावे. या 85 किलो प्रक्रियायुक्त भुशात 8.5 किलो बारीक केलेली शेंगदाणा पेंड, 1.5 किलो क्षार मिश्रण, 5 किलो युरोमोल आणि 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड यांचा वापर करून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेले हे अप्रचलित खाद्य मोठ्या जनावरांसाठी रोज 5 ते 6 किलो द्यावे. 3 महिन्यांच्या आतल्या लहान वासरांना मात्र हे खाद्य देऊ नये. सोडियम हायड्रॉक्साईड विमलाची प्रक्रिया केलेला 20 किलो गव्हाचा भुसा, 76.5 किलो बारीक केलेले ऊसाचे वाढे, 4.25 किलो मळी अथवा गुळाचे घट्ट द्रावण, 300 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम युरिया आणि 150 ग्रॅम हाडांचा

0: चुरा यांचं मिश्रण करावं. या प्रत्येक 100 किलो मिश्रणात 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड मिसळून एकजीव करावे. हे मिश्रण 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील वाढत्या वासरांना प्रत्येकी रोज 3 ते 4 किलो या प्रमाणात खाऊ घालावे. शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालण्यासाठी अंजन, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया, कडुलिंब अशा 30 ते 40 प्रकारच्या झाडांचा पाला तोडून त्यांचे उपयुक्त खाद्य तयार करता येते. अप्रचलित पदार्थांपासून तयार केलेले खाद्य फार पौष्टिक नसले तरीही दुष्काळी परिस्थितीत अथवा आणीबाणीच्या वेळी चारा टंचाईच्या काळात पारंपरिक खाद्यासोबत देण्यासाठी ते फारच उपयुक्त ठरू शकते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण जनावरांसाठी अप्रचलित खाद्य याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वरूपास स्वप्निता शिंदे यांचा आणि सादर करते होते रोशन जाधव. दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागामध्ये या अंमली पदार्थांचा माणसाच्या एकूण कार्यशक्तीवर तसंच मानसिकतेवर सुद्धा काय परिणाम होतो हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे लक्ष आहे, चित्त, ते बाधित होतं. म्हणजे आपण बघतो तरुण मंडळी जास्त प्रमाणात याच्यात ओढले जातात. अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन या समस्या येतात आणि हळूहळू मग त्याच्या जे काही अकॅडेमिक्स आहे, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यावर त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन होतं आणि मग त्याचा परफॉर्मन्स हा एक प्रकारे घसरत जातो. दुसरं म्हणजे हे व्यसन केल्यामुळे बरेच वेळेला निष्क्रियता येते. अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते.
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं. कुठे
2: पडतात? हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या अधीन असल्यामुळे त्याचे सुद्धा ॲब्सेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं, ही जे अंमली पदार्थाचे व्यसनं जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: पर हे सगळे झाले दुष्परिणाम. पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
2: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे. समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.

0: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतली, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
2: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35%पेक्षा जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात 100 पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात, पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे

0: थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: नादब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण मंगलम कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन ऐकलत, राग कामच. त्यांना मृदंगम साथ देवानंद एस मेनन आणि व्हायोलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांनी केली होती. नादब्रह्म अंतर्गत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुल

0: की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल. तसंच सुरक्षित शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50%

0: के योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथे आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची

0: मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर। 7:30 वाजलेत, प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार। तत्पूर्वी
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, NPS संचय सोबत।

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ आता पारावर समद्यांची हजेरी झालेली आहे, पण अजून म्हणलं सखाराम काकाची काही हजेरी दिसली नाही पारावर. आज कोणत्या कामात गुतले ग ते?
1: आता सखाराम काका म्हणजे कसं आहे, लय महत्वाचा माणूस. अगं कसं आहे, प्रत्येकाच्या कामाला जाते की नाही ते, आणि शेतातली बी कामं असतात की नाही शेवंता, आणि प्रत्येकाच्या मदतीला ते कसं धावून जात असतात पाय. कदाचित आज पण कोणाच्या तरी कामाला गेलेच असणार आहे पाय.
0: भय सकाळच्या वक्ताला ते घराकडे आले होते, एका ठिकाणी मला रक्तदान करायला जायचं असं त्यांचं म्हणणं होतं पाय.
1: असं होय,
0: म्हणजे काहीतरी तिथं शिबिर ठेवलेलं होतं. रक्तदाता दिन आता जे आपण साजरा केला नाही का, रक्तदान श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे. आणि गरजू व्यक्तींपर्यंत जे काही वेगवेगळे अपघात घडत असतात की नाही आता, तर त्या अपघातातल्या व्यक्तीला त्या रक्ताची गरज असते, तेव्हा प्रत्येकाने जागरूक होऊन रक्तदान केलं पाहिजे हे येऊन सकाळच्या वक्ताला दाजीला सांगू लागले पाय.
1: असं होय, बरं बरं, मग अशाच कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त असतील पाय.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.
1: आता रक्तदानाविषयी बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही गैरसमज बी असते की नव्हं, की जसं म्हणतात की रक्त दिल्याने आपण कमजोर होतो वगैरे, पण तसं काही बी नसतं. असे समज गैरसमज जे आहे ना, ते आपल्या मनातून आपण समजाने काढाय पाहिजे, आणि नव्या उमेदीनं रक्तदान दर वर्षातून एकदा तरी आपण करायला पाहिजे. नवीन रक्त

0: आपल्या शरीरामध्ये तयार होत असते.
1: ते बरोबर आहे. आणि ज्या भक्ताला काही अपघात वगैरे झाले त्या भक्ताला अशा लोकांना तत्काळ ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचल पाहिजे.
0: अगो भय, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असं आपल्याला सांगितलेलंच आहे. त्यामुळे समजायनी कसं रक्तदानाचं महत्व जाणून घेऊन रक्तदान आपण करायला पाहिजे.
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: आता कसं आहे मंडळी, आता विषयावरून विषय निघाला, आता सखाराम काकाच्यावरून विषय निघाला आणि ते बी रक्तदान करायला गेले होते. आता ते बी आता पारावर आलेले आहेत आणि आता आपण लवलग आपल्या कार्यक्रमाकडे वळूयात. शेतीसाठी महत्वपूर्ण अशी माहिती आजच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळणार आहे.
1: चला तर मग मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपलं खरीप पीक आहे त्याचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीने काळजीपूर्वक करायचं आहे या विषयीची महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. म्हणजे पावसाच्या आगमनानुसार आपल्याला पिकाची निवड आणि पेरणी मंडळी करायची आहे.
0: बरं,
1: जर पाऊस लांबला तर काही पिकाची पेरणी कमी करून आपल्याला इतर पिकांची निवड पेरणीसाठी करावी लागणार आहे. म्हणजे मान्सूनचं 15 जून ते 7 जुलै या दरम्यान जर पाऊस झाला तर आपल्याला समदी खरीप पिके घेता येतात.
0: बरं,
1: काळजीपूर्वक मंडळी आपल्याला ऐकायचं आहे की जर पावसाचं आगमन 15 जून ते 7 जुलै या दरम्यान जर झालं असेल तर आपण समदी खरीप पिके आपल्याला घेता येतात. पण जर मान्सून 30 जून पर्यंत किंवा 7 जुलैपर्यंत आला नाही, म्हणजे पावसात 1 आठवड्यानं उशीर झाला, तर मात्र काही पिकामध्ये आपल्याला बदल करावे लागतील. बरं का मंडळी? उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर पाऊस 8 जुलैपर्यंत लांबला तर मूग, उडीद, भुईमूग या पिकाऐवजी आपण कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल ही पिके आपल्याला घ्यावी लागतील. बरं का मंडळी?
0: बरोबर.
1: आता हे समजा तुम्ही डायरीत लिहून घ्या. बरं का मंडळी?
0: कृषी डायरी मध्ये समजा गोष्टी टिपून घ्या, कारण महत्वाची माहिती आता आपल्याला भेटणार आहे.
1: समजा पावसाला उशीर झाला तर त्या काळामधलं नियोजन काय असायला पाहिजे हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. बरं का मंडळी?
0: बरं.
1: म्हणजे यावर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोड्या कमी प्रमाणातील पावसाचं प्रमाण असून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कुठे कमी तर कुठे चांगल्या पावसाचा अंदाज बी बर करायचा. म्हणजे मान्सूनचं 15 जून ते 7 जुलै दरम्यान आगमन जर झालं तर समदी खरीप पिके आपण घेऊ शकतो. पण मान्सून 30 जून पर्यंत किंवा 7 जुलैपर्यंत आला नाही, म्हणजे पावसाला 1 आठवड्याने उशीर झाला, तर काही पिकामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे.
0: बरोबर.
1: पावसास 2 ते 3 आठवडे उशीर झाला, म्हणजे पावसाचं आगमन 16 जुलै ते 31 जुलै दरम्यान झालं, तर संकरित ज्वारी, भुईमूग, कपाशी या पिकाऐवजी आपल्याला संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळ, तीळ या पिकाबरोबरच सोयाबीन अधिक तूर 4:2, बाजरी अधिक तूर 3:3, एरंडी अधिक धणे, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब मंडळी आपल्याला करावा लागेल.
0: बरोबर.
1: आणि विशेष करून सोयाबीन आणि कपाशी या महत्वाच्या पिकाची पेरणी किंवा लागवड उत्पादनात घट येईल हे गृहीत धरूनच आपल्याला उशिरात उशिरा 31 जुलैपर्यंत आपल्याला करायची आणि त्याच्यानंतर या पिकाची पेरणी किंवा लागवड आपल्याला करायची नाही.
0: असं आहे.
1: तसंच मंडळी, पावसाचं आगमन 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान झालं तर संकरित ज्वारी, भुईमूग, कपाशी या पिकाऐवजी आपल्याला संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ, धणे या पिकाबरोबरच एरंडी अधिक धणे, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब आपल्याला करावा लागेल.
0: अच्छा.
1: तसंच पावसाचं आगमन 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान झालं तर संकरित ज्वारी, भुईमूग, तीळ आणि कपाशी या पिकाऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, धणे या पिकाबरोबरच एरंडी अधिक धणे, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब बी आपल्याला करावा लागेल.
0: बरोबर.
1: म्हणजे हे झालं उशिरा पावसाच्या काळातील खरीप पिकाचं नियोजन.
0: आता आपल्या समुदायाला माहिती आहे की यलनुनीच्या पार्श्वभूमीवर कसं पावसामध्ये खंड बी पडणार आहे, पाऊस कधी उशिरा येणार आहे, होय की ना? तेव्हा आपण आपल्या पिकाचं नियोजन कसं करायला पाहिजे हे सांगायली ना तू.
1: आता लागवडीचं नियोजन आणि व्यवस्थापन हे कसं करायला पाहिजे बरं मग?
0: तर मंडळी, आता आपण लागवडीचे नियोजन आणि व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला पाहिजे या विषयीची माहिती घेऊ. तर मंडळी, आता जर सुरुवातीला पाऊस वेळेवर जर नाही झाला तर घाबरून जायचं नाही बरं का. जेव्हा पेरणी योग्य पाऊस होईल 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होण्याची आपण समजाने वाट पाहावी.
1: बरं.
0: पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पिकाची पेरणी करायची. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तसंच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब

0: कुटुंबा आपण करायला पाहिजे.
1: बर.
0: आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया आपण करावी. आता मंडळी, कापसाची जर पेरणी करायची असेल तर खोल ते मध्यम खोल काळ्या जमिनीची आपण निवड करायला पाहिजे. हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये. आणि कपाशी अधिक तूर म्हणजे 10-2 किंवा 6-1 असं आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. तसंच सोयाबीन अधिक तूर 4-2 याचा सुद्धा आपण आंतरपिकासाठी वापर करू शकतो.
1: बरं.
0: तसंच सोयाबीन पेरणीसाठी रुंद वरंबासरी पद्धतीचा आपण अवलंब करावा. तूर पिकाची लागवड जर करायची असेल तर वाणांची योग्य ती निवड करावी. मध्यम ते भारी जमिनीमध्ये कपाशी सोबत तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीन यासारखी आपण पिकं घ्यायला पाहिजे. हमखास पावसाच्या क्षेत्रामध्ये मध्यम ते भारी जमिनीसाठी दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत. हलक्या जमिनीमध्ये बाजरी, तीळ, कारळ, एरंडी यासारखी पिकं घ्यावी. कपाशीमध्ये तूर 6-1 किंवा 10-2, सोयाबीन 1-1, मुगामध्ये 1-1 किंवा उडीद 1-1 याप्रमाणे आपण आंतरपीक घ्यायला पाहिजे. भारी जमिनीमध्ये 1-2 सिंचन असल्यास तुरीच्या BSMR 736, गोदावरी BSMR 853, BDN 716 या वाणांची आपण निवड करायला पाहिजे. त्याचप्रमाणे BDN 711 हे वाण कमी कालावधीचं वाहन आहे बरं का. आणि आपण कोरडवाहूसाठी याचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तसेच जमिनीची मशागत आणि पेरणी उताराला आडवी करायला पाहिजे, जेणेकरून पावसाचं अधिक पाणी जमिनीमध्ये मुरल आणि आपल्या पिकाला त्याचा लाभ होऊ शकेल. शेतकरी बंधूंनो, त्याचप्रमाणे प्रमाणित बियाण्यांचा वापर करायला पाहिजे. सोयाबीनसाठी आपण घरचे बियाणे वापरू शकतो. आणि तसंच पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून तयार होणारे बियाणे 2-3 वर्ष पेरणीसाठी आपल्याला वापरता येऊ शकतात. परंतु यासाठी घरच्या घरी उगवण क्षमता आपल्याला तपासावी लागेल. आणि उगवण क्षमता किती पाहिजे माहितीये का, कमीत कमी 70% तरी असायला पाहिजे. म्हणजे 100 पैकी 70 उगवायला पाहिजे. हा. आणि पेरणीपूर्वी आपण त्यांना बीज प्रक्रिया करावी. तसंच बीज प्रक्रिया करताना थायरम 2 ग्रॅम अधिक संवर्धक 25 ग्रॅम, रायझोबियम जीवाणू संवर्धक 25 ग्रॅम, ट्रायकोडर्मा 6-10 ग्रॅम प्रति किलो हे प्रमाण आपण बियाण्यासाठी वापरायला पाहिजे. त्याचप्रमाणे पेरणी करताना योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरणी करावी. जर उदाहरण जर घ्यायचं असेल ना मंडळी, तर सोयाबीनची पेरणी आपण 5-6 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर करू नये. हेक्टरी योग्य बियाणे पेरणीसाठी वापरायला पाहिजे. आणि तसंच हेक्टरी योग्य रोपांची संख्या सुद्धा आपण ठेवायला पाहिजे. वेळेवर आंतर मशागत करून तण नियंत्रण करावं, जेणेकरून अन्नद्रव्य, जमिनीतील ओलावा, जागा, सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणांकडून स्पर्धा होणार नाही. तसंच कीड आणि रोगांना तणामुळे आश्रय मिळणार नाही. बरं का. तसंच रासायनिक खतांची शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची सुद्धा मात्रा द्यावी. किंवा 50-75% रासायनिक खतासोबत 25-50% सेंद्रिय खताचा आपण वापर करावा. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा, यामुळे खर्चामध्ये बचत होईल. बरोबर आहे. आणि तसंच रासायनिक कीटकनाशकाच्या संतुलित वापरामुळे कीड आणि रोगांचा प्रतिकार क्षमता वाढणार नाही. उदाहरणार्थ सापळा पिके, जैविक कीटकनाशके, आंतरपीक पद्धती, पक्षी थांबे असे विविध प्रकारचे सापळे इत्यादीचा आपण रोग नियंत्रणासाठी आणि कीड नियंत्रणासाठी वापर करू शकतो.
1: बर.
0: तसंच मंडळी, शेताच्या सभोवताली आपण बांध, शेत जमिनीमध्ये पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, मृद आणि जलसंधारणाचे सर्व उपाय, बांध बंदिस्ती, पूर्व मशागत, ठराविक अंतरावर चर घेणे, चारही बाजूने झाडी, रुंद वरंबा पेरणीची पद्धत, अधिक रुंद वरंबा आणि खोल सरी, 3 मीटर वरंबा आणि 1 मीटर सरी, 75 सेंटीमीटर खोली असं ठेवायला पाहिजे. योग्य पिके आणि वाणांची निवड, योग्य पीक व्यवस्थापनाचा अवलंब करणे, शेतीसाठीची पद्धत असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचप्रमाणे निचरा प्रणाली ह्या शब्दांचा अंतर्भाव त्यामध्ये होऊ शकेल. आणि चांगल्या पद्धतीनं आपण पिकाचं उत्पादन काढू शकेल.
1: बर. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला काळजीपूर्वक खरीप पिकाचं नियोजन करायचं आहे, तेही पावसाच्या आगमनानुसार आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार.
0: अगदी बरोबर.
1: आणि वेळोवेळी आपल्याला

0: यासाठी तज्ज्ञांचा सल्ला देखील मंडळी घ्यायचा आहे बरं का. आता पावसानुसार पीक लागवडीचं नियोजन कसं करावं, तर पेरणी योग्य पावसाचा आगमन कालावधी जर 15 जून ते 30 जून असेल तर समधी खरीप पिके आपण घेऊ शकतो.
1: बर,
0: 1 जुलै ते 7 जुलै असेल यामध्ये देखील समधी खरीप पिके आपण घेऊ शकतो. तसंच 8 जुलै ते 15 जुलै या दरम्यान जर पाऊस पडला तर मग आपल्याला कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ आणि सूर्यफूल, भुईमूग, मूग आणि उडीद ही पिके आपण घेऊ शकतो. बघा, जर पावसाचं आगमन 16 जुलै ते 31 जुलै या दरम्यान झालं तर सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ, सोयाबीन अधिक तूर 4:2, बाजरी अधिक तूर 3:3, एरंडी अधिक धने 1:1 आणि एरंडी अधिक तूर ही पिके आपण घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: तर आता कोणती पिके आपल्याला घ्यायची नाही, जर पाऊस 16 जुलै ते 31 जुलै दरम्यान आला तर कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूग ही पिके आपल्याला घ्यायची नाही.
1: बरोबर.
0: जर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ, एरंडी अधिक धने 1:1, एरंडी अधिक तूर ही पिके आपल्याला घ्यायची आहेत आणि कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन ही पिके घ्यायची नाही.
1: बरोबर.
0: जर 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पाऊस पडला तर संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर आणि धने ही पिके आपण घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग आणि तीळ ही पिके आपण घ्यायची नाही.
1: बरं.
0: तर अशा प्रकारे मंडळी यावर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोड्या कमी प्रमाणातील पावसाचं प्रमाण दिलं असून त्याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कुठे कमी तर कुठे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मान्सूनचा 15 जून ते 7 जुलै दरम्यान आगमन झालं तर समधी खरीप पिके आपल्याला घ्यायची आहेत. पण 30 जूनपर्यंत किंवा 7 जुलैपर्यंत आला नाही म्हणजे पावसात 1 आठवड्यानं उशीर झाला तर मात्र काही पिकांमध्ये आता जो बदल करायला सांगितलेला आहे तो आपण समध्यांनी करावा आणि पावसाचं प्रमाण, जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन आपल्याला खरीप पेरणीचं नियोजन मंडळी करायचं आहे. बघ, अतिशय महत्वाची अशी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मंडळीपर्यंत पोहोचविली आणि वेळोवेळी मंडळी आपल्याला आपल्या विभागाजवळ जे कृषी विज्ञान केंद्र असेल, विद्यापीठ असेल किंवा कृषी विभागातील तज्ज्ञांचा वेळोवेळी आपल्याला सल्ला घ्यायचा आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: आणि या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये खरीप पिकाची लागवड आपल्याला करायची आहे.
1: नक्कीच.
2: मंडळी, यानंतर कार्यक्रमात जाणून घेऊयात दर्जेदार उत्पादनासाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञान याविषयीची माहिती. मंडळी, पारंपरिक शेतीला हवामानातील बदलाचा मोठा फटका सध्या बसताना आपण पाहत आहोत. त्यावर मात आपल्याला करायची असेल तर पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करणं खूप महत्त्वाचं ठरतं. पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही संरक्षित शेती पद्धत आहे ज्यामध्ये पॉलिथिन शीटच्या आच्छादित संरचनेत पिकाची लागवड ही केली जाते आणि या पद्धतीत मंडळी पिकांसाठी आवश्यक असणारे वातावरण, तापमान, आर्द्रता, वारा आणि पाणी कृत्रिमरित्या नियंत्रित केलं जातं. पॉलीहाऊस हे पारदर्शक प्लॅस्टिकच्या शीटपासून बनवलेली संरचना आहे. यामध्ये सूर्यप्रकाश आत येऊ शकतो पण आतील उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. यामुळे आतमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारं नियंत्रित तापमान आणि आर्द्रता राखली जाते. पिकांना बाह्य हवामानाच्या परिणामांपासून संरक्षण आपण देऊ शकतो आणि नियंत्रित वातावरणात उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत म्हणजे हे पॉलीहाऊस तंत्रज्ञान आपल्याला म्हणावं लागेल. पारंपरिक शेतीत पिके पूर्णपणे ही नैसर्गिक हवामानावर अवलंबून असतात आणि पॉलीहाऊसमध्ये मात्र हवामानावर नियंत्रण हे ठेवल्या जातं. पिकांना आवश्यक तेवढंच पाणी आणि पोषण हे दिल्या जातं आणि आपल्या उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण देखील या माध्यमातून आपण वाढवू शकतो. आता पॉलीहाऊसचे मुख्य प्रकार कोणते आहेत हे देखील जाणून घेऊयात. त्यामध्ये नैसर्गिक वायुयोजन असणारे, यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी बाजूने किंवा वरच्या बाजूने पडदे असतात आणि हे कमी खर्चाचे असून मध्यम हवामानाच्या भागासाठी योग्य असते. हे झालं पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे स्वयंचलित फॅन आणि पॅड सिस्टीम. यामध्ये मंडळी तापमान नियंत्रित करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन, कूलिंग पॅड्स, फॉगर्स आणि संगणकीय यंत्रणा असते. हवामान किती खराब असलं तरी आतील तापमान हवं तसं आपल्याला राखता येऊ शकतं. मंडळी, तुम्ही म्हणाल पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची गरज काय आहे, तर प्रतिकूल

हवामानापासून संरक्षण या माध्यमातून आपल्या पिकांना मिळू शकतं. म्हणजे अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट असेल, थंडी, वादळी वारे यापासून आपल्या पिकांचं संरक्षण होतं. आणि पॉलीहाऊसमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित आपल्याला करता येत असल्यामुळे हंगामाबाहेरही उत्पादन आपण घेऊ शकतो, म्हणजे वर्षभर उत्पादन आपण घेऊ शकतो. तसंच पिकांना अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे खुल्या शेतीच्या तुलनेत 2 ते 5 पट अधिक उत्पादन मंडळी आपल्याला मिळू शकतं. आणि फळे, फुले, भाजीपाला यांचा आकार, रंग, गुणवत्ता आणि टिकाऊपणा हा देखील सुधारतो आणि त्यामुळे मग बाजारभाव देखील आपल्याला चांगला मिळतो आणि दर्जेदार उत्पादन आपण या पॉलीहाऊसच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. आणि याच माध्यमातून मंडळी आपली पाण्याची देखील बचत होऊ शकते. म्हणजे ठिबक सिंचन आणि फर्टिकेशनच्या वापरामुळे 40 ते 60% पाण्याची बचत देखील होते. सोबतच रोग आणि किडींचं नियंत्रण देखील या माध्यमातून चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे संरक्षित वातावरणामुळे अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होईल आणि कीटकनाशकाचा वापरही या माध्यमातून आपण कमी करू शकू. तसंच मंडळी जरबेरा, कार्नेशन, गुलाब, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, चेरी, टोमॅटो यासारखी निर्यातक्षम आणि अधिक नफा देणारी पिके देखील आपण पॉलीहाऊसमध्ये घेऊ शकतो. तर या पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे हवामान बदलाशी जुळवून आपल्याला घेता येतं मंडळी. सध्याचं अनिश्चित हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर पॉलीहाऊस हे एक प्रभावी साधन हे आपल्याला ठरू शकतं. आणि पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे अधिक कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार बाजारपेठाभिमुख उत्पादन देखील आपल्याला मिळू शकतं. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढती बाजारपेठेमधील स्पर्धा जर मंडळी आपण लक्षात घेतली तर आधुनिक शेतीसाठी पॉलीहाऊस तंत्रज्ञान ही आता काळाची गरज बनलेली आहे. आता पॉलीहाऊसचे फायदे देखील कोणकोणते आहेत हे आता जाणून घेऊयात. तर मंडळी कोणत्याही ऋतूत कोणतेही पीक आणि भाजीपाला घेणं यामुळे शक्य होतं, ज्यामुळे बाजारात आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. तसंच आपल्या उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. म्हणजे पारंपरिक खुल्या शेतीच्या तुलनेत पॉलीहाऊसमध्ये 5 ते 10 पटीने जास्त आणि दर्जेदार असं उत्पादन मिळतं. सोबतच मंडळी कीड आणि रोगांपासून संरक्षण देखील आपल्याला मिळू शकतं, हा देखील पॉलीहाऊसचा फायदा आपल्याला म्हणावा लागेल. म्हणजे बंदिस्त वातावरणामुळे बाहेरील कीड, रोग, पक्षी आणि अवकाळी पाऊस तसंच गारपीट यापासून पिकांचं संपूर्णपणे संरक्षण देखील या माध्यमातून आपण करू शकतो. सोबतच पाणी आणि खतांची बचत देखील होऊ शकते. आणि यामध्ये मग प्रामुख्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब आपण करणार असल्यामुळे पाण्याची 70 ते 80% बचत देखील आपण या माध्यमातून करू शकतो. तसंच मंडळी रोप वाटिका व्यवस्थापनासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला सर्वोत्तम मानल्या जातं. आता पॉलीहाऊसमधील मर्यादा आणि आव्हाने कोणकोणती आहेत मंडळी? कोणतंही नवीन तंत्रज्ञान ज्यावेळेस आपण स्वीकारत असतो त्यावेळेस त्याचे फायदेही आहेत, कोणकोणत्या त्यावर मर्यादा येऊ शकतात आणि कोणकोणती आव्हाने आपल्यासमोर येऊ शकतात याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर पॉलीहाऊसचा वापर जर आपण करत असू तर पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ आणि दर्जेदार पीक जरी मिळत असलं तरी काही मर्यादा आणि काही आव्हाने देखील यामध्ये आहेत. फायदे असले तरी या तंत्रज्ञानात काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर ते योग्य असं उत्पादन आपल्याला या माध्यमातून मिळू शकतं. आता पॉलीहाऊस उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आपल्याला लागणार आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही गुंतवणूक आव्हानात्मक ठरू शकते. तसंच मंडळी तापमान, आर्द्रता, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण याबाबत विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्य देखील वाढवावी लागणार आहेत. आपल्याला ते शिकून घ्यावं लागणार आहे. हे देखील मोठं आव्हान शेतकरी बांधवांसमोर असू शकतं. तसंच प्लॅस्टिक कव्हर, शेडनेट, ठिबक सिंचन व्यवस्था आणि इतर उपकरणांची नियमित देखभाल देखील करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मग आपला वार्षिक खर्च देखील या माध्यमातून वाढू शकतो. तसंच पॉलीहाऊसमध्ये एकदा कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव जर झाला तर नियंत्रित वातावरणामुळे तो जलद गतीने संपूर्ण क्षेत्रात देखील पसरू शकतो. फॉगर्स, एक्झॉस्ट फॅन, सिंचन व्यवस्था यासाठी नियमित वीज आणि पुरेशा पाण्याची देखील गरज आपल्याला भासणार आहे. अतिवृष्टी, वादळी वारे, चक्रीवादळ किंवा गारपीट यामुळे पॉलीहाऊस संरचनेचे नुकसान देखील होऊ शकते. तसंच उच्च मूल्य पिकांचे उत्पादन जर आपण घेतले तर बाजारभावातील अस्थिरतेचा थेट परिणाम उत्पन्नावर देखील होतो. पॉलीहाऊस व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित कामगाराची आवश्यकता असते.

आणि अनेक भागात अशा मनुष्यबळाची उपलब्धता देखील कमी आहे. त्यामुळे याही गोष्टीचा विचार आपल्याला हे तंत्रज्ञान स्वीकारत असताना करावं लागणार आहे. सतत एकाच पिकाची लागवड जर आपण केली तर मातीतील रोगकारक वाढू शकतात आणि क्षारता वाढण्याची शक्यता देखील असू शकते. अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, मंजुरी प्रक्रिया, आर्थिक तरतूद यामध्ये काही शेतकऱ्यांना अडचणी देखील येऊ शकतात. अशा प्रकारची पॉलीहाऊस तंत्रज्ञान स्वीकारत असताना मर्यादा आणि आव्हाने देखील आपल्याला येऊ शकतात. तसेच फायद्यासोबत काही आव्हाने देखील आपल्यासमोर उभी राहू शकतात. आता महाराष्ट्रातील पॉलीहाऊस शेतीची सद्यस्थिती काय आहे याचाही विचार करावा लागेल. महाराष्ट्र हे भारतातील संरक्षित शेती क्षेत्रातील अग्रगण्य राज्यापैकी एक आहे आणि विशेषतः पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पॉलीहाऊस शेती मोठ्या प्रमाणावर विकसित सध्या झाली आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये जर म्हणाल तर महाराष्ट्रात फुलांचा जर विचार केला तर जरबेरा, गुलाब आणि कार्निशन, तसंच रंगीत ढोबळी मिरची, काकडी, चेरी, टोमॅटो, लेट्यूस आणि इतर उच्चमूल्य पिकांचे उत्पादन हे पॉलीहाऊसमध्ये घेतले जाते. तसंच पुणे, नाशिक, सातारा पट्टा हा पॉलीहाऊस उत्पादनाचा प्रमुख केंद्रबिंदू देखील मानला जातो. आपल्या राज्यामध्ये MIDH आणि LHB पोकरा या योजनेअंतर्गत 50 ते 75% अनुदान देखील शेतकरी बांधवांना या माध्यमातून उपलब्ध आहे. आता यामध्ये संधी मंडळी आपल्याला कोणकोणत्या आहेत तर निर्यातक्षम भाजीपाला आणि फुले उत्पादन ही देखील मोठी संधी आपल्या तरुण शेतकरी मित्रांसमोर आहे. तसंच शहरी बाजारपेठ, मॉल, हॉटेल आणि सुपर मार्केट साखरेंची वाढती मागणी लक्षात घेता पॉलीहाऊस तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना फायदेशीर ठरू शकतं. हवामान बदलामुळे संरक्षित शेतीचं महत्त्व देखील सध्या वाढलेलं आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्या आणि करार शेतीच्या माध्यमातून विपणनाच्या नवीन संधी देखील उपलब्ध होत आहेत. तसंच मंडळी अजून एक संधी म्हटलं तर यशस्वी पॉलीहाऊससाठी केवळ अनुदान नाही तर योग्य पीक निवड, बाजारपेठेची पूर्वतयारी आणि तांत्रिक व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण देखरेख हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर अशा प्रकारे संधी देखील या क्षेत्रामध्ये निर्माण होणार आहेत आणि सोबतच जे काही आव्हाने आहेत त्या आव्हानांवर कशाप्रकारे आपल्याला मात करून आपली शेती आपल्याला उन्नत आणि उत्पादनक्षम आपल्याला बनवायची आहे हा देखील विचार आपल्याला करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे मंडळी पिकांना बाह्य हवामानाच्या परिणामांपासून संरक्षण देऊन नियंत्रित वातावरणात उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत जर आपण म्हटलं तर पॉलीहाऊस तंत्रज्ञान आणि पॉलीहाऊस तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ आणि दर्जेदार पीक मिळत असलं तरीही तुम्हाला मी आत्ता ज्या काही मर्यादा आणि जी आव्हाने आपल्याला येणार आहेत त्याची देखील माहिती करून दिलेली आहे. फायदे असले तरी या तंत्रज्ञानात काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर हे तंत्रज्ञान आपल्याला सोयीस्कर देखील असू शकतं. तर ही महत्त्वाची माहिती शेतकरी बंधूंनो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलेली आहे. आता आनंदी घेऊयात एका छानशा गीताचा.

0: मंडळी, या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे
1: आणि मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर,
0: आम्ही दोघे बी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही NPS संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे NPS संचय काय?
3: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
2: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
2: तुमची आवडती गाणी
3: थेट तुमच्या फोन वरून तुमच्या भेटीला,
2: तुमची आवड
3: आमची निवड,
2: सुरांची मैफिल
3: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत।
2: तुमचा, आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
4: हॅलो आकाशवाणी।

0: ढंगात तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
1: अहो पण कार्यक्रम कोणते?
0: हॅलो आकाशवाणी
2: आणि स्वर लहरी.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परवणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्झवर. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
2: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम
0: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात नव्या ढंगात तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
1: अहो पण कार्यक्रम कोणते?
0: हॅलो आकाशवाणी
2: आणि स्वर लहरी.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। परराज्यातल्या तिघांना अटक। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न। निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी। सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली।
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते।
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे।

0: असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
0: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
2: नीट पेपर फुटले असेल, पीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला

0: केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला, मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले, त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश, तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71 कोटी 30 लाख डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, परराज्यातल्या तिघांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम उगावकर लिखित बाजी प्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया.

आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या आवाजात मधुकर जोशी यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया गजानन वाटवे यांच्या आवाजात कवी अनिल यांचे गीत.

0: efforts. Bahrain reported a drone attack today, calling it a flagrant violation of its sovereignty, while a strike was reported near Erbil in northern Iraq. In southern Lebanon, an Israeli drone strike hit the Nabatea area a day after Israel and Lebanon signed a U.S. brokered framework for Israeli withdrawal and restoring Lebanese state authority. In the FIFA World Cup, Panama will take on England in Group L match at East Rutherford in U.S. tonight. In another Group A fixture, Croatia will face Ghana at Philadelphia in U.S. And that is the end of this news bulletin.
1: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:55 दरम्यान. आपण आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी अखंडपणे ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.